नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राच्या एफ एम रेनबो चॅनलावेल्यान आमी उलयतात. तेच बराबर 1278 किलोहर्ट्झांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आनी आकाशवाणी पणजे. आयजवार शेनवार, भारतीय सौर दीस 19 वैशाख, शके 1948 म्हळ्यारच 9 मे 2026. आता सकाळचे बरोबर 5:56 जातात. आयच्या प्रसारणातल्या कार्यमळीक आता आमी सुरुवात करतात. सुप्रभात.

105.4 मेगाहर्ट्झांच्या तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. ऐकपनो एफ एम रेनबो सेवेन बरोबर सवरांचे ऐकूया दिल्ली केंद्रावरांचं क्षेपजपी हिंदीतल्या खबरो.

सगळ्याची बरोबर सर्व्हर जाऊन 5 मिनटं आणि 36 सेकंद जातात. तर मेघदा 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा. आकुपॅनो FM रेनबो सेवेंत तुमकां आयकूंक दिता तरेकवारच्यो कार्यावळी, तरेकवारचें संगीत. पूण ताच्या पयलीं घेवया एक नदर आमच्या FM रेनबो सेवेंत वितरावपी तरेकवारच्या कार्यावळींच्या रुपरेषेचेर.

तुमकां दनपारच्या 2 वरां मेरेन आयकूंक मेळटली आनी 2 वरांचेर सुरवात जातली भावगीतांच्या कार्यावळीक. ही कार्यावळ तुमकां 2 वरां जावन 30 मिनटां मेरेन आयकूंक मेळटली. उपरांत 2 वरां जावन 32 मिनटां सावन आयकात पाश्चिमी संगीताच्या कार्यावळीक. सुरवातेक आसतली ज्यू बॉक्स, तर उपरांत दनपारच्या 3 वरांचेर आयकात प्रायोजीत कार्यावळ स्पायस. 3 वरां जावन 10 मिनटांचेर आर्चेस चॉयस ही कार्यावळ जाल्या उपरांत पॉप टायम ही पाश्चिमी संगीताची कार्यावळ आसतली सांजेच्या 4 वरां जावन 5 मिनटांचेर. उपरांत आयको भेनो सांजेच्या 5 वरां जावन 10 मिनटांचेर आयकात म्युझिकल कॉकटेल. उपरांत 5 वरां जावन 35 मिनटां सावन सुरवात जातली परतून एक फावट तर एक बाराशा कोंकणी मराठी हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळीक. आनी सुरवात तुमकां आमी करून दितली मराठी गीतांच्या कार्यावळींतल्यान. रेनबो सांज आयकात सांजेच्या 6 वरां जावन 5 मिनटांचेर. तर उपरांत तुमच्या आवडीची गीतां तुमकां आयकूंक मेळटली फोन इनच्या कार्यावळींत सांजेच्या 7 वरांचेर. ह्या कार्यावळी मजगती 7 वरां जावन 20 मिनटांचेर आयकात कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो, तर 7 वरां जावन 30 मिनटांचेर आयकात फार्म टू सिटी ही कार्यावळ. आयकपेनो ह्या कार्यावळींत आयकात गोंयांत कोबी शेती ह्या विशयाचेर वरद सामंत हांची उशा नायक हांणी घेतिल्ली मुलाखत. परतून एक फावट सांजेच्या 8 वरांचेर आयकात कांतारा, तर 8 वरां जावन 30 मिनटांचेर एक हे फिल्म से ही कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली. न्यूज एट 9 आयकात 9 वरांचेर, तर 9 वरां जावन 15 मिनटां सावन परतून एक फावट सुरवात जातली पाश्चिमी संगीताच्या कार्यावळीक. आनी 9 वरां जावन 15 मिनटांचेर पयले सुवातेर आयकूंक रावात बेस्ट ऑफ द वीक, तर उपरांत रातच्या 10 वरां जावन 5 मिनटांचेर आयकात तुमच्या आवडीची गीतां तुम्ही फोन इन करून रिक्वेस्ट केली म्हणजेच मागिल्ली गीतां तुमकां आयकूंक मेळटली. तर उपरांत फ्रॉम दी आर्कायव्स ही कार्यावळ आसली रातच्या 11 वरां जावन 10 मिनटांचेर. आयकपनो ही कार्यावळ जाल्या उपरांत बरोबर रातच्या 12 वरां जावन 5 मिनटांचेर आमी आमच्या एफ एम रेनबो सेमींतल्यान तुमचो निरोप घेतली. तर ही आशिल्ली रुपरेषा आमच्या एफ एम रेनबो सेमींत वितरावपी तरेकवारच्या कार्यावळींची. तुम्ही ऐकतात 105.4 MHz भारत आकाशवाणी पणजे केंद्राची एफ एम रेनबो सेवा. घेऊन येतात कायखणातच तुमच्या खातीर सुंदर अशा भक्तिगीतांची कार्यावळ पुष्पांजली 105.4 MHz FM रेनबो.

सकाळची बरोबर 11:11 आणि 4 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचे आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. आणि ऐकू पण एफ एम रेनबो सेवेत ह्या खिणाक वेळ झालो असा गुदपांचो सप्तसुरांच्या धाग्यात भक्ती सुविचार सद्भावना समर्पण श्रद्धा समाधान ह्या भावनांची फुलं आणि अर्पित करीत ही माळ परमेश्वराक चित्त आणि अंतःकरण शुद्ध करीत ऐकूया भक्तिगीतांची ही ओळेरी या भक्तिगीतांच्या कार्यवळीतल्यान. 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबो सेवेंत तुमच्या खातीर आमी घेऊन येतात मनाक समाधान दिवपी भक्तिगीतां पुष्पांजली ह्या कार्यवळीतल्यान. आणि ह्या कार्यवळी सुरवात करतना आणि ह्या दिसाक सुरवात करतना चला बाप्पा गणपतीक नमन करून ऐकत तांची वंदना. देवाकडे आर्गां मागूया की आयचो हो दीस फक्त आमच्या खातीर न्हय तर सगळ्यां खातीरच मंगलमय जावचो. आणि ऐकूया ही सुंदरशी श्री गणेश वंदना गुलशन कुमार हांच्या आवाजांत.

ए मालिक तेरे बंदे हम अकबनो है सुंदर श्याम भक्ति गीत माय कले पुष्पांजलि हा कार्यवाही मुखार स्वातेर तुमका ऐकू दिता देवाचेर आशिल्लो विश्वास मुखार वरत हे मुखावेले भक्ती गीत प्रीतिमोग तुजो दुनिया.

सगळ्याचे बरोबर सर्व जाऊन 30 मिनिटं आणि 32 सेकंद झाले असतात. मी घेते 105.4 MHz एफ एम रेनबो ऐकपनो एफ एम रेनबो सेवेंत तुमकां ह्या खिणाक आयकूंक दिता ह्या वराच्यो मुखेल खबरो.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. शेतकारांनी सामुहीक शेत जमीन पडीक दवरिनासतना थंय लागवड करची, तशेंच सौर उर्जेच्या निर्मिती खातीर फुडाकार घेवचो अशें आवाहन वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी केलां. गोंय वैजकीय महाविद्यालयांतल्या आनीक 7 ओपीडी सेवां खातीर ऑनलायन अपॉयंटमेंट बुकींग सुरू जालां. पावस सुरू जावचे आदी मडकय मतदारसंघातले सगळे रस्ते बरे जातले अशें वीज मंत्री आनी थळावे आमदार सुदीन ढवळीकार हांणी सांगला. गोंय राज्य जैवविविधताय मंडळान सुरू केल्ल्या गोवन ह्या उपक्रमाक आतां राज्य सरकारान भरीव आर्थिक फाटबळ दिला. महिला आनी बालकल्याण खात्याच्या फोंडा विभागान तामशेरे बोरी हांगा अंगणवाडी वतीन बेटी बचाव बेटी पढाव हो उपक्रम उत्साहान राबयलो. राष्ट्रीय डेंग्यू दीस पाळपा खातीर राज्य पावड्यावेली कार्यावळ 15 मे 2026 दिसा सकाळी 10 वरांचेर वास्को हांगाच्या गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या कॉन्फरन्स हॉलात जातली. सुवेंदू अधिकारी आयज अस्तंत बंगालाचे पयले भाजपा मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतले. हवामान खात्यान 14 मे मेरेन राज्यात गडगड सयत व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. आनी आयपीएल क्रिकेटात काल राती दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमात जाल्ल्या मॅचीत कोलकाता नायट रायडर्सान दिल्ली कॅपिटल्साक 8 विकेटींनी हारयलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सगळ्याची बरोबर सवर जाऊन 33 मिनटं आणि 13 सेकंद झाले असतात. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. आगबेनो एफ एम रेनबो सेवेत ह्या खेळात मैमगाचो योकार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत. आणि आज ह्या कार्यावळीत तुमकां आयकूं दिता विदुषी मालिनी राजूरकर हांचें गायन. तांणी सादर केल्लो राग नटभैरव.

निरोगी ऐकत राहत 105.5 मेगाहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो 7 तारीखवार शो कार्यवळी आणि खूपशा संगीत ह्या खेळात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवळीतल्यान तुमचो निरोप घेत तुमकां बरोबर 7:05 आयकून दिता दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपी जावपी इंग्लिशींतल्यान खबरो आणि तुमची आमची परतून भेट जातली सकाळच्या 7:10 नमस्कार गोवा ह्या कार्यवळीत. नमस्कार गोवा ह्या कार्यवेंत वाट पळयता तरेकवार अशें सेगमेंट पूण आयकुप्यान ताज्या पयलीं बरोबर 7:05 आयकात दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेप जावपी इंग्लिशींतल्यान खबरो. तुमी आयकतात 105.5 मेगाहर्ट्स आकाशवाणी पणजे केंद्राची एफ एम रेनबो सेवा.

सकाळची बरोबर 7:52 आणि 32 सेकंद झाले असतात. तुम्ही ऐकतात 105.4 MHz म्युझिकली ऑल इयर्स. वेल आपके दिल से हमारे दिल तक FM रेनबो. आणि ह्या खेळाक आकुबेनो FM रेनबो खास तुमच्या खाती घेऊन आयला.

जी हाँ, हेलो, वेलकम, नमस्कार. तुम्ही ट्यून इन केला आहात 105.4 आणि बरं झाले असं बरोबर 7:11 आणि 47 सेकंद. तुम्ही असात विथ तुमचे होस्ट आणि दोस्त, तुमचे मैथिली. आणि चलत एकमेकाच्या सांगत जे हा प्यार भरी इस शो मे आस्वाद घेऊया. तर एक वार अशा संगीताचं, खूपशा मजा मस्ती आणि एंटरटेनमेंटाचं. जी हां, नमस्कार गोवा, तुमच्या खातीर दर दिसा घेऊन येतात तर एक वर्षे सेगमेंट. आणि ह्या सेगमेंटान सुरू करताना चलात आयचो दीस जेव्हा आम्ही सुरू करतात त्यांना आमच्या ब्रेन म्हणजे मस्तिष्का खातीर हे जेवण घेऊन आयले असा. हा म्हणजेच जसे आमच्या बॉडीक ब्रेकफास्ट लागता, ऐकपेनो आमच्या ब्रेन म्हणजे आमची जे मस्तिष्क असा ताका सुद्धा ब्रेकफास्ट लागता, तो म्हणजे विचारांचं. आणि फूड फॉर द डे हो सेगमेंट म्हणजेच विचार किरण जेव्हा पेशे खिदमत मी हाजीर है. चला तर आस्वाद घेऊया ह्या सुंदर अशा कार्यवाहीच्या पहिल्या वहिल्या सेगमेंटाचं. येता विचार किरण 105.4 मेगाहर्ट्झ. नमस्कार गोवा ह्या कार्यवाहीत.

0: जी हां, हौशलो कार्यावळींतलो पहिलो सेगमेंट जो आमकां दिता आमच्या मस्तिश्का खातीर ब्रेकफास्ट, जी हां, येता विचार किरण आनी मुखावले सुवातेर 7 वरां जावन बरोबर 14 मिनटांचेर तुमच्या खातीर येता मुखावेलो सेगमेंट. आगे बहनो, जशें की हांव सदांच म्हणटा की प्रत्येक मनीस आपले परीन वेगळो आसता. जी हां, जी हां, हर एक इंसान आमच्या जिणेंत जरुरी होता है आणि खास होता है. आणि त्याचप्रमाणे आमच्या जिणेंतलो प्रत्येक दीस सुद्दां तितलोच म्हत्वाचो आणि तितलोच खास आसता. आणि म्हणूनच चलात, जेन्ना आमी दिसा बद्दल उलयता तेन्ना क्यू ना इतिहास के पन्ने पडले जाय आणि जाणून घेऊया की आयचो दीस कसो खास आसा आणि आमच्या खातीर कितें म्हायती घेवन आयला तो आमच्या मुखावेल्या सेगमेंटांतल्यान. जी हां, येता आमचो नेक्स्ट सेगमेंट दिनविशेष.
1: दिनविशेष

0: 9 मे दिनविशेष. आयचो हो दीस कितल्याशाच म्हत्वाच्या अशा घडामोडींनी भरिल्लो आसा. आयचे दिसा आमी याद काडटा मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप हांची. आयज तांची जयंती. 9 मे 1540 हे वर्सा तांचो जल्म जाल्लो. तर आयचेच दिसा 1874 वर्सा मुंबयंत घोड्यांनी ओडपाचो ट्रॅम सुरू जाल्ले. पेरू देशाच्या किनारपट्टेर भूकंप जाल्लो तो आयचेच दिसा 1877 वर्सा. ह्या भूकंपान सुमार 2540 लोकांक मरण आयिल्ले. वाफेर चलपी सिटी ट्युरो हे इंजीन 160 किलोमीटर वरापेक्षा चड वेगान धांवपी युरोपांतलें पयलें इंजीन थारलें तें आयचे दिसा 9 मे 1904 वर्सा. जगांतल्या इतिहासांत आयज एक नोंद केली ती म्हळ्यार 9 मे 1936 हे दिसा इटलीन इथियोपिया हो देश काबीज केलो. तर पश्चीम जर्मनी देशान नाटोन प्रवेश केलो तो दीस आयचोच 9 मे 1955. मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर हांचो जल्म आयच्या दिसाचो 9 मे 1814 वर्सांतलो. तर नामनेचे समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले हांचोय जल्म आयच्याच दिसाचो 9 मे 1866 वर्सांतलो. स्वातंत्र्य सैनीक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले प्रमुख नेते शेतकार कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेथे हांचो जल्म आयचोच 9 मे 1886 वर्सांतलो. न्यायाधीश गोपाळ कृष्ण गोखले हांचो जल्म आयचो 9 मे 1866 वर्सांतलो. कर्मवीर भाऊराव पाटील हांचो आयज स्मृती दीस. जातपात आनी धर्माचे आडखळ पयस करून घराघरांत गिन्यानाचो उजवाड पसरोवपी डॉ कर्मवीर भाऊराव पाटील तांचो जल्म 22 सप्टेंबर 1887 ह्या दिसा कोल्हापूर हांगा जालो. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे ते क्रियाशील अशे कार्यकर्ते. स्वाभिमान, स्वावलंबन, पराक्रम आणि मानवतेची पूजा करपी हे थोर कलावंत. शिक्षणातल्यान बुद्धिवाद रूढीक लावपी हे समाजवादी नेते. आयज तांचो स्मृती दीस. आयज आमी याद काडटा शेर्पा तेनसिंग नारगे हांची. एडमंड हिलरी हांचे वांगडा एव्हरेस्ट शिखर चढून वचपी हे शेर्पा. आयज तांचो स्मृती दीस. गायक कलाकार तलत मेहमूद हांचोय आयज स्मृती दीस. पार्श्वगायक तेच वांगडा अभिनेता आणि गझलचे बादशहा अशी तांची वळख. तर अशो अनेक घटना नोंद करता आयचो हो दीस 9 मे.
1: दिन विशेष.

सगळ्याच्या बरोबर 7:51 आणि 45 सेकंड झाले असतात. येस गोवा पुरतून एक पॉट माय मोकाचं युकार. नमस्कार गोवा ह्या कार्यमळीत विथ तुमच्या होस्ट आणि दोस्त तुमच्या मैथिली. आणि ऐक बनो, ब्रेक घेऊच्या पहिली आम्ही आस्वाद घेत आली जी हा सप्तसुरांच्या सेगमेंटाचं म्हणायचं तर एक वर्षा गीताचं. आणि वेळ चालू असा इट्स सेगमेंट कोण जी हा आगे कंटिन्यू करणे का आणि वेची गीता ऐकूपाचो म्हणटकत चलात ह्या वेळची गीताच्या इस सफर मे तुमचे होस्ट आणि तुमचे दोस्त तुमचे मैथिली घेऊन आला तुमच्या खातीर मुखावले हे गीत ऋषिकेश कामेरकर हाणी गायल्ले. ते गायतात यार बस तू.

यार बस तू जी हाँ, ये हमारा सफर आणि सफर में आम्ही आस्वाद घेतात एकमेका सांगत आन. नमस्कार गोवा ह्या कार्यवेळचं एक्सक्लुसिवली 105.4 MHz आणि ह्या कार्यवेळेत मुखार वतना चला संगीतमय इस सेगमेंट में तुमका ऐकून येता हे मुखावले गीत अरिजित सिंग हाणी गायले दे दे प्यार दे ह्या फिल्मातल्यान गायतात ते. तू मिला तो है ना, चला तर आस्वाद घेऊया ह्या सुंदरशा गीताचं.

मिला तो है ना अगपनो ह्या गीता संगता गज वेळ झालो असा आमच्या म्युझिकल सेगमेंटाको टाटा बाय बाय म्हणपाचो आणि वळपाचो आमच्या मुखावाल्या सेगमेंटाकडे ज्याचे नाव जावन असा सर भोवतण. आणि आज अगपनो सर भोवतण ही कार्यवळ तुमच्या खाती सादर करता रवींद्र म्हांडूळकर. आस्वाद घ्या ह्या सुंदरशा कार्यवेळीचो 105° मेगाहर्ट्झांचेर. नमस्कार गोवा ह्या कार्यवेळीत तुम्ही तुमचे होस्ट आणि दोस्त तुमचे मैथिली.

0: वगळ ऐकुद्यानो, तिसाव्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाची तयारी वडा नेटान चलल्या. अनुचे हे संमेलन भव्य दिव्य आणि यादीन उरसारखे जावचे म्हणून वावुरपी पेंगण बांधून वावराक लागल्यात. कार्यकारी समिती येवकार वांगडी हांणी या संमेलनातल्यान वाचन संस्कृताय वाडीक लागपाची मोख मुखार दवरल्या. ऐकुब्यानो, श्री नवदुर्गा संस्थान बोरी आणि गोमंतक साहित्य सेवा मंडळ हांच्या जोड पालवान हे 2 दिसांचे संमेलन श्री नवदुर्गा मंदिरा लागींच आशिल्ल्या संत बुवाजी जगन्नाथ बुवा बोरीकर समाधी मंदिर बोरये हांगा जावपाचे आसा. या संमेलनाच्या संदर्भात गोमंतक साहित्य सेवा मंडळाचे अध्यक्ष रमेश वस्कार हांनी आमकां संमेलनाच्या तयारी बाबतीत सांगले.
1: नमस्कार, मी रमेश वस्कार, अध्यक्ष गोमंतक साहित्य सेवक मंडळ. ही गोव्यातील पोर्तुगीज काळामध्ये स्थापन झालेली मराठी भाषा साहित्य संस्कृतीच्या अभिवृद्धीसाठी झटणारी संस्था, शिखर संस्था आहे ती. आणि आता ही संमेलनं 30 संमेलनं झाली आणि 30वं संमेलन येत्या जूनमध्ये, जूनच्या 20 आणि 21 जूनमध्ये तारखेला बोरी येथे संपन्न होणार आहे. यासाठी बोरीच्या नवदुर्गा मंदिराचा खूप सहकार्य लाभलेलं आहे. या देवस्थानचे अध्यक्ष श्याम प्रभुदेसाई यांनी पूर्ण सहकार्य दिलेलं आहे आणि त्यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाली. त्याचप्रमाणे त्या कार्याध्यक्ष म्हणून सुनील प्रभू सावकर यांची निवड झाली, तर संमेलनाध्यक्ष म्हणून गोमंतकातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार कथालेखक विठ्ठल गावस यांची निवड झाली. आणि हे संमेलन 2 दिवस या बोरी या गावामध्ये भरणार आहे. आणि हे संमेलन खूप नाविन्यपूर्ण आणि यशस्वी करण्यासाठी सगळी मंडळी झटत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण हे येणार आहेत. त्यानंतर योगेश सोमण यांचा प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे, कारण ते एक मोठे कलाकार आहेत. चित्रपटामध्ये आणि नाट्यक्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्यानंतर गोमंतकीय साहित्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 4 परिसंवाद आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये विविध युवकासाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे, त्याचप्रमाणे महिलांसाठी आहे, पत्रकारासाठी आहे आणि गोमंतकीय साहित्यिकासाठी हे मुक्त व्यासपीठ आम्ही इथं निर्माण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आपल्याला सांगावं असं वाटतं की ह्या दोन्ही कवी संमेलनामध्ये गोव्यातील जे सगळे नवोदित कवी आहेत त्यांना इथं व्यासपीठ दिलं जाणार आहे आणि ह्या संमेलनामध्ये कविता वाचणं म्हणजे त्यांना प्रोत्साहन देण्याचं

0: सारखे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासारखे आहे असंच होतं. गोमंतक साहित्य सेवक मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी नवोदित लेखकांना, प्रस्थापित लेखकांना, प्रस्थापित कवींना या संमेलनामध्ये सहभागी व्हावं अशी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे लेखकांच्या पुस्तकाचं प्रदर्शन इथंही भरणार आहे, त्याचप्रमाणे चित्रकारांचं चित्राचं प्रदर्शन भरणार आहे, अशी वेगळीवेगळी दालनं असणार. आणि चित्र पुस्तकाचं प्रदर्शनामध्ये विविध जे प्रकाशक आहेत किंवा वृत्तपत्र किंवा आपली पुस्तकं विक्री करणार आहेत ते आपले सगळे स्टॉल तिकडे लावणार आहेत. ही पर्वणी आणि ही मोठी साहित्याची जत्रा बोरीमध्ये घडणार आहे, त्याच्यामध्ये सगळ्या लेखकांनी आणि मराठी प्रेमींनी सहभागी व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो.
1: देव बरे करू रमेश वस्कर बाब, आणि तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. आणि त्याचबरोबर 30व्या गोमंतक मराठी संमेलनात आमचे कल्याण लाख लाख शुभेच्छा. परवी

आणि ऐकूप्यानो आता मारूया एक धावती नजर थोडे भीतर गोयच्या काही वेचीक घडणुकांचेर. इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड आणि गोवा विंटेज क्लासिक व्हेकल क्लब हांच्या जोड पालवान हालीच पणजे शारांत पोरण्या कार गाड्यांच्या रॅलीचे आयोजन केले. कांपाला वेल्या गोम्स गार्डना कडल्यान ही पोरण्या गाड्यांची मिरवणूक सुरू झाली. गाड्यांच्या शौकीनांक क्लासिक मोटारीचे दर्शन या निमतान झाले. हाका लागून पोरण्या संस्कृतायेची दायजाची आणि त्या काळाची सगळ्या जमिल्ल्या लोकांक याद झाली. ही मिरवणूक पळोवपाक वाहन मोगी तशेंच सर्वसामान्य नागरिकांनी बरीच गर्दी केली. एक वेगळोच रोमहर्षक असो हो अणभव सगळ्यां खातीरच आशिल्लो. इश्ट इश्टिणीनो, फळांचो राजा म्हळ्यार आमो आणि आंब्याचो राजा म्हळ्यार मानकुराद. मानकुराद हो गोंयकारांचो सामको घोस्ताचो असो आंबो. अंदू ह्या मानकुरादाचें पीक भरपूर आयलां, म्हळ्यारूच हो सिझन आंब्याच्या पिका खातीर योग्य थारला. सुरवेक जेन्ना हो आंबो बाजारांत आयिल्लो तेन्ना ताचो दर मळबाक तेंकिल्लो. 5,000-4,500 रुपयांनी डझन असो ताचो दर आशिल्लो. तोच दर आयज 500 रुपया मेरेन पावला. हाका कारण भायल्या उश्णतायेक लागून आंबे बेगबेगीन पिकूंक लागल्यात. हाका लागून आंब्याची बाजारांत आवक वाडल्या आणि दर देंवला देंवत आसा. बऱ्या प्रतीचो मानकुराद आखारा माना प्रमाण 500 ते 300 रुपया मेरेन सुद्दां मेळटा. सर्वसामान्य मनशाच्या बोल्साक हो दर परवडपा सारखो आसा. आयकुप्यानो, गोंयकारांक नुस्त्या बगर शिताची उणी ताळ्या सकयल देवना हेच खरें. पावसा दिसांनी तर जितें ताजें नुस्तें मेळना तेन्ना मागीर तो ही रूच भागयता ती खारे नुस्त्याचेर. जून ते ऑगस्ट म्हयन्यांत गोंयांत नुस्तेमारीचेर बंदी आसता. गोंयकार पावसाचे दीस लागीं तेंकले की खाऱ्या नुस्त्याचो पुरुमेत करून दवरतात. देखूनच ह्या दिसांनी पुरुमेताची फेस्तां आनी फेरयो भरतात. असोच एक पारंपारीक पुरुमेताचो बाजार तोय बी खाऱ्या नुस्त्याचो भरता कोलवा हांगा. तुर्ताक हो बाजार चालू असून ह्या बाजारांत जिनसावार खारें मेळटा आनी तेय बी गोंयच्या विंगड विंगड वाठारांतले लोक येवन ह्या खाऱ्या नुस्त्याच्या बाजारांत सायबा गर्दी करतात, खेट करतात. बरें तर मोगाळ आयकुप्यानो, सरभोंवतणी नदर भोंवडायता भोंवडायता म्हणसर आमच्या कार्यावळीचो वेळूच सोंपलो. तेन्ना आतां हांगाच थारुया, मेळुया फुडल्या शेनवारा ह्याच वेळार. तो वेळ मेरेन तुमचो हांव निरोप मागता. देव बरें करूं.

तुम्ही ऐकत आलाय सर्भोतण ही कारवळ. नमस्कार गोवा ह्या कारवळी मजगती आणि ही कारवळ सादर करपी आशिल्ले रविंद्र म्हाडोळकर. आयकपनो हाजे सांगतकच वेळ झालो सा सर्भोतण, त्याचबरोबर नमस्कार गोवा ह्या कारवळीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. ऐकत रावा 105.4 MHz आकाशवाणी पणजे केंद्राची FM रेनबो सेवा. बरोबर 8 वरांचेर तुमच्या खातीर घेवन येतली समाचार प्रभात, आणि उपरांत तुमची आमची परतून भेट जातली 8 वरां जावन 15 मिनटांचेर कांतारांच्या कार्यावळीन. ऐकत रावात FM रेनबो.

105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो 7 बरोबर 8 फरांचेर ऐकात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्ष भेजपी समाचार प्रभात.

1955 वर्सा रॉबिन वाजान आपल्या तियात्रान बेब दो पूत आंदून ताका पयलेच पावट भूमिका दिली. ताचे पाटल्यान तो तियात्र माशेर पोरजोडलो. चडशी ताची भूमिका ओसोरेच्या रुपान माशेर जाताली कित्याक त्या काळार ओसोऱ्यो तियात्रान वांटो घेवंक फुडें सरो नासल्यो.

सकाळची बरोबर 8 वरस जाऊन 18 मिनटं आणि 54 सेकंद झाले असतात. तुम्ही ऐकता 105.5 मेगाहर्ट्झांचर आकाशवाणी पणजी केंद्राची FM.

Bueno, Lorna, Hanika y Lehen, Katar to Michael, Tuzo, Moog. Aunque bueno, Pratikacha Jenin, Moog Mrel, Sagant, Gurjichi Gazal, Zay Moog na, Tachi Jin. Monoyata, Pausa Wind, Zashi Zamin, Suki. Mantagas, Pratikacha Jenin, Mogache, Full Fulche, Ani Tanchi Jin. हस्ती खेळती उरची अशा मागत चला ऐकूया मुखावले कहतार आल्फ्रेड रोज आणि रीटा रोज ह्यांनी गायले. ते गायतात जिमी आणि जेनी.

जाई ते हँजलबर्ट रोज आणि आल्फ्रेड रोज यांच्या आवाजाने हे सुंदर असे गादर 105.4 मेगाहर्ट्झवर एफएम रेनबो म्युझिक ऑल यर्स विल आपके दिल से हमारे दिल तक. तुम्ही असात विथ तुमचे होस्ट आणि दोस्त, तुमचे मैथिली आणि आम्ही सांगतान ऐकता जी हां गादरांची ही कार्यावळ.

0: स्वामी हांची मुख्यमंत्री पदाची उमेदवार निवड जाली. ह्या बसकेक केंद्रीय मंत्री आनी भाजपचे केंद्रीय निरीक्षक डॉ मानसुख मांडविया, भाजपचे प्रदेशाध्यक्ष एस रामलिंगम आनी एनआर काँग्रेसचे फुडारी तशेंच आदले मंत्री लक्ष्मीनारायण लेगीत हाजीर आशिल्ले. सरकारान लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हांची फुडलो सीडीएस म्हळ्यार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्ती केल्या. ते जनरल अनिल चौहान हांचो जागो घेतले. जनरल चौहान हांचो कार्यकाळ मायाच्या 30 वेर सोंपता. संरक्षण मंत्रालयान स्पष्ट केला की पदभार स्विकारल्याच्या दिसा सावन ते लष्करी वेव्हार विभागाचे सचीव म्हणूनही कार्य करतले. सरकारान व्हायस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन हांची नौदलाचे मुखेल म्हणून नेमणूक केल्या. सध्या व्हायस अॅडमिरल स्वामीनाथन अस्तंत नौदल कमांडाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आसात अशें संरक्षण मंत्रालयान सांगलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: केंद्रीय घर मंत्री अमित शाह फाल्यां आयतारा नवी दिल्लीन संभाव्य हुंवाराच्या उश्णतेच्या ल्हारांच्या परिस्थितीक फुडो करपा खातीर देशाच्या सज्जतेचो नियाळ घेवपा खातीर एका उंचेल्या पांवड्यावेल्या बसकेची येजमानकी चलयतले. बसके वेळार शाह केंद्र सरकाराच्या यंत्रणेच्या सज्जतेचें मुल्यांकन करतले, तशेंच जिवीतहानी जावची न्हय आनी मालमत्तेचें उण्यांत उणें लुकसाण जावचें हे खातीर पूर्वसूचना प्रणाली साधन संपत्तीची तैनातयेन वेगवेगळे यंत्रणा मदले समन्वयाची पडताळणी करतले. वेपार आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी काल लॉरियल ग्रुपचे दक्षिण आशिया पॅसिफीक मध्य उदेंतन उत्तर आफ्रिका विभागाचे अध्यक्ष विस्मय शर्मा हांच्या फुडारपणा खाला आयिल्ल्या एका शिष्टमंडळा बरोबर बसका घेतली. एका सोशल मिडिया पोस्टान गोयल हांणी सांगले, भारतांतल्यान सोबीतकाय आनी वैयक्तीक जतनाय उत्पादनाची खरेदी, उत्पादन आनी निर्गत घटमूट करपा संदर्भात ह्या बसकेन चर्चा जाली. लॉरियल ग्रुपान हालींच हैदराबादांत जगांतले सगळ्यांत व्हडले ब्युटी टॅक ग्लोबल कपॅसिटी सेंटर सुरू केल्या उपरांत भारताच्या सोबीतकायन वैयक्तीक जतनाय उद्देगा खातीर आनीक संदी निर्माण करपाच्या वेगवेगळ्या मार्गांचेर ह्या बसकेन भासाभास जाली अशें तांणी मुखार सांगले. नागरी विमानन मंत्री राममोहन नायडू हांणी काल नवी दिल्लीन प्रॅट अँड व्हिटनी कंपनीचे जागतीक अध्यक्ष शेन एडी हांच्या फुडारपणा खाला आयिल्ल्या एका वरिश्ठ शिष्टमंडळाची भेट घेतली. एका सोशल मिडिया पोस्टान मंत्र्यांनी सांगले, भारतान कंपनीची वाडटी गुंतवणुके वेल्यान दिसून येता की इज ऑफ डुईंग बिझनेस संबंधित केल्ल्या सुदारणांक लागून जागतीक मूळ उपकरण उत्पादक देशांत आपली उपस्थिती घटमूट करपाक कशें प्रोत्साहित जाता.
2: India has emerged not merely as one of the world's fastest growing economies, but also as a nation that the world looks to for inspiration, for partnership, and more importantly, for leadership. India's aviation sector is not merely growing, it is transforming at a pace that is catching the attention of the entire world. Passenger traffic in financial year 26 alone has touched 191 million on combined domestic and international.
0: भारत आनी ऑस्ट्रेलिया मदल्या संरक्षण धोरण चर्चेची 10वी आवृत्ती काल नवी दिल्लीन जाली. ह्या चर्चेचे फुडारपण भारताचे संरक्षण जोड सचीव अमिताभ प्रसाद आनी ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्रालयाचे आंतरराष्ट्रीय धोरण विभागाचे पयले सहाय्यक सचीव बर्नर्ड फिलीप हांणी केले. भारतीय हवामान खात्यान आयएमडीन फुडल्या 2 दिसां खातीर केरळा, माहे, लक्षद्वीप, दक्षिण कर्नाटका, तामिळनाडू, पुडुचेरी आनी कराईकला वाठारांत उटंगाराचो अदमास उक्तायला. हवामान खात्यान आज उदेंत उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, उप हिमालयन, अस्तंत बंगाल, सिक्कीम, आंध्र प्रदेशांतलो दर्यादेगेवेलो वाठार आनी आंतरीक कर्नाटकाचेर गडगड आनी वीज पडपाचो अदमास उक्तायला. ओडिसा, रायलसीमा, तेलंगणा, कोकण, गोंय, कर्नाटकाचो दर्यादेगेवेलो वाठार, अंदमान निकोबार जुव्यांचेर आनी ईशान्य भारतांतल्या राज्यांनी लेगीत अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. तेच बरोबर गुजरात आनी अस्तंत राजस्थान वाठारांत बिरेस्तार मेरेन उश्णतेची लाट येवपाची शक्यताय उक्तायल्या. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती दिल्लींतल्या अरुण जेटली स्टेडियमांत कोलकाता नायट रायडर्सान दिल्ली कॅपिटल्साचेर 8 विकेटींनी जैत मेळयले. आज सांजवेळा 7:30 जयपूरच्या सवाई मान

सगळ्याच्या बरोबर 8:50 आणि 57 सेकंद झाले असतात. तुम्ही ऐकता 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा. आणि FM रेनबो सेवेन या खेळात तुम्ही आणि आम्ही सांगतान आस्वाद घेतात कांतारांच्या कार्यवाळीचो. चला तर कांतारांची ही कार्यवाळ मुखार वर्तना तुमकां ऐकूंक दिता अनेर ज्युएल आणि डायना हाणी गायिल्ली कांतार भुरग्याचो मोग.

आतां धगधग गर्ल तर कोण म्हणटा मोहिनी. जबरदस्त अभिनेत्री आनी लिव्हींग लेजंड माधुरी दिक्षीत हांचो जन्म 15 मे 1967 सालान मुंबयत जालो.

0: सकाळचे बरोबर 9:04 आणि 54 सेकंद झाले असतात. येस खवा, तुम्ही ट्यून इन केला 105.4 MHz म्युझिकली ऑल युअर्स. वेल, आपके दिल से हमारे दिल तक तुम्ही ऐकत आहात FM रेनबो विथ तुमचे होस्ट आणि दोस्त तुमचे मैथिली. आणि ह्या खेळात ऐकबनो तुमच्या खाती आम्ही घेऊन आल्यात 1950s के दौर से लेकर 1980s के दौर के गाणे जे हा सही पहचाने. आम्ही तुमच्या खाती घेऊन आल्यात सदाबहार ही हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ. आणि आज आपको सुनाती हूँ 1970s के दौर के गाने आमच्या ह्या कार्यवळीतल्यान. म्हणटकच चलात कार्यवळीक सुरुवात करताना ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले हाणी गायले हे गीत, कह तो तुम्हें या चुप रहूं. जी हाँ, अब कहने सुनने को क्या ही बचा है, चलिए वक्त गिनते हुए आस्वाद घोया या सुंदर अशा गीताचो. ना कहूँ ना सुनू, बस सुनाती जाऊँ सुनाती जाऊँ. आणि ते सुद्धा 1970s से लेकर 1980s के, 1950s के, 1960s के दौर के गाने.
1: तुम्हें
2: हाँ
1: या चुप रहूँ,
2: ना
1: दिल में मेरे आज क्या है,
2: क्या है
1: कहे.

105.6 MHz तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. सकाळच्या बरोबर 9:24 आणि 1 सेकंद झाले असतात. तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो सेवन, जे हा 1950 से लेकर 1980s के दौर के गाणे सदाबहार ह्या कार्यावळीतल्या. आणि ही कार्यावळ मुखार वळतना तुमकां ऐकूंक दिता आगे बनो कर्ज ह्या फिल्मातल्यान हे दोन ट्रॅक्स बॅक टू बॅक.

स्वातिरता किशोर कुमार आणि संगत्यांचा आवाज ओम शांती ओम ह्या फिल्मातल्या गीताखातीर आणि उपरांत दर्द दिल हे गीत घेऊन येतात मोहम्मद रफी. चला तर आस्वाद घेऊया ह्या दोन शेक्सांचं बॅक टू बॅक आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेत सदाबहार ह्या हिंदी फिल्म गीतांच्या गाण्यामध्ये विथ तुमचे होस्ट आणि तुमचे मैथिली.

Anche per non sia film a tenere don tracks mai che back to back ani mukhare swatir tum kai kundita ji ha mukaddar ka sikandar ha film a tenere don tracks pale swatir ta lata mangeshkar hane gai de hengi dil to hai dil kya kije ani mukhare swatir ta kishor kumar ghyon hengi rote hue aate hain sab lekin haste hue jo jayega वही मुकद्दर का सिकंदर कहलाएगा। आणि ऐकपनो पळून गेली जाल्यार आमच्या आयुष्यात सुद्धा हीच गजल असा जन्म जाता त्यांना आम्ही रडत येतात, पण आमची जीण जशी आम्ही घडता त्या हिशोबान आम्ही आमची जिणेन हसता। म्हणूनच आमच्या जिणेतला प्रत्येक विचार जो आम्ही करता आणि प्रत्येक पाऊल जे आम्ही घेता ते विचार करून घेऊचे आणि जी हा जिंदगी में फिर खुशियां ही खुशियां होंगी आणि वो भी बेशुमार सारी। और जब खुशियां होंगी तब तो इंसान और भी हंसेगा, खिलखिलाएगा और तभी खुशनुमा होके कहलाएगा मुकद्दर का सिकंदर। मंडगन जी हाँ, तुमका एक उन्दिता है तो इन ट्रैक्स बैक टू बैक मुकद्दर का सिकंदर या फिल्मातल्यान।

सगळ्याचे बरोबर 9 जाऊन 53 आणि 53 सेकंद झाले असतात. वेगता 105.4 मेगा हर्ट्झांचर आकाशवाणी पणजे केंद्राची FM रेनबो सेवा आणि FM रेनबो सेवेत या खेळात तुम्ही आस्वाद घेतात 1950 से लेकर 1980s के दौर के गानों का. आणि ऐकपेनो ये दौर है सदाबहार ह्या करवणीत. म्हणटकच चलात सदाबहार ह्या करवणीत जेव्हा तुम्हाला ऐकून येतात 1970s के दौर के गाणे, त्याच वेळा वेले आणि एक फामाद अशी फिल्म जे जावन आसा बॉबी, हातूंतल्यान तुमकां आयकून दिता हांव 2 ट्रॅक्स. पयले स्वातंत्र्यता शैलेंद्र सिंग हांच्या आवाजान शायर तू नही, आणि उपरांत लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग हांचो जोड आवाज जे हा चावे घो जाय ह्या गीता खातीर. चला तर आस्वाद घ्यात ह्या 2 ट्रॅक्सांचो बॅक टू बॅक 105.4 मेगाहर्ट्झांचेर.

आगे बनो, हम तुम एक कमरे में बंद हो. बॉबी ह्या फिल्मातलं हे गीत तुम्ही ऐकलंय आणि ह्या गीता सांगतकच वेळ झालो सा सदबहार ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. मुखाले सुवातेर ऐकात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपी जावपी इंग्लिशींतल्यान खबरो बरोबर 10 वरां जावन 5 मिनटांचेर.

सकाळचे 10:10 आणि 33 सेकंद होत आहेत. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो वाहिनी. रसिक हो, मनपूर्वक स्वागत FM रेनबो वाहिनीच्या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात. ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया ह्या चित्रपट गीतातून. हे गीत तुला पहावे.

रसगो स्वप्नील बांदोडकर ह्याने गायलेल्या ह्या गीतानंतर हे पुढचं गीत तू श्वास सारे.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत. विष्णू माय जग
1: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10 मिनिटांनी
1: अगदी रोज

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

0: मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत किती गोड
1: बाई बाळ जे FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये।

105.4 मेगाहर्ट्स वर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो वाहिनी आणि एफ एम रेनबो वाहिनीवर तुम्ही ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. रसिक हो, ह्या कार्यक्रमात ऐकूया कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटातील हे गीत शंकर महादेवन ह्यांनी गायलेलं. ते गात आहेत सूर निरागस हो.

रसिक हो वेड ह्या फिल्मातील हे गीतमेघत होता अजय गोगावले ह्यांनी गायलेलं. पुढे ऐकूया दुनियादारी ह्या चित्रपटातील हे गीत.

रसिक हो सूर हे नवे ह्या चित्रपट गीतानंतर येत आहे जान्हवी प्रभू अरोरा ह्याने गायलेलं सावर रे मना हे चित्रपट गीत.

रसिक हो, हर्ष याने गायलेल्या ह्या चित्रपट गीताबरोबरच वेळ झालेली आहे मराठी चित्रपट गीतांच्या ह्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची. ऐकत रहा 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो वाहिनी. बरोबर 11 वाजता घेऊन येत आहेत दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होणाऱ्या हिंदीतून बातम्या. आणि ह्यावेळेस घेते निरोप मराठी चित्रपट गीतांच्या ह्या कार्यक्रमातून. 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो.

समीर करपे हांच्या आवाजांत हें गीत तुमी आयकलें. आतां ऐकुया फुडलें गीत मृण्मयी तिरोडकर हांच्या आवाजांत. संगीतकार अशोक पत्की आनी गीतकार उदय भेंब्रे.

0: सुगम संगीताच्या कार्यावळीन या खिणाक घेऊया लहानचोच विसव.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आय ओ एस वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स

दोतोर भिकाजी घाणेकार हांची गीतरचना तुम्ही निकतीच आयकली. अर्चना खांडेपारकार हांचो आवाज आनी संगीत. मोगाळे कुप्यानो सुगम संगीताचो आस्वाद तुम्ही घेता FM रेनबोचेर. आयकुया फुडले गीत.

श्यामा चित्तार हांच्या आवाजांत हें गीत तुमी आयकलें. गीतकार गजानन रायकार. आयकुप्यानो, सुगम संगीताच्या कार्यावळीन ह्या खिणाक घेवया ल्हानसोच विसव.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान।

सुगम संगीताच्या कार्यावळीत तुमका परतून एकदा येवकार. ऐकूया फुडले गीत बिंदिया वस्त नायक हांच्या आवाजात. हर्ष हांचे संगीत आणि दोतोर मनोहर राय सरदेसाय हांची

शंकर रामाणे हांची गीतरचना तुम्ही निकतीच ऐकली. प्रमोद प्रियोळकार हांचो आवाज आणि संगीत. आता ऐकूया सुगम संगीत कार्यावळीतले निमाणे गीत. माधव बोरकार हांची गीतरचना, भीमराव पांचाळे हांचो आवाज आणि संगीत.

एक वर जाऊन 30 मिनटांचेर मुखेल खबरो, एक वर जाऊन 32 मिनटांचेर परतून एकदा कातारां, दनपारच्या 2 वरांचेर भावगीता तुमकां आयकुपाक मेळटलीं.

दोन वरा जाऊन 32 मिनिटांचेर पश्चिमी संगीताच्या कार्यावळीन जुक बॉक्स प्रायोजित कार्यावळ स्पायस 3 वरांचेर आरजेस चॉईस 3 वरां जाऊन 10 मिनिटांचेर पॉप टाईम 4 वरां जाऊन 5 मिनिटांचेर 5 वरां जाऊन 10 मिनिटांचेर म्युझिकल कॉकटेल

गीता 5:35 तुमकां आयकुपाक मेळटली. रेनबो सांज 6:05 फोन इन कार्यावळ 7:00 प्रादेशीक खबरो 7:20 7:30 फार्म टू सिटी.

कातारांचो आस्वाद घ्यात आठवरांचेर, एक ही फिल्म से आठ वरां जाऊन 30 मिनटांचेर, बेस्ट ऑफ द वीक 9 वरां जाऊन 15 मिनटांचेर. पश्चिमी संगीताच्या कार्यावळीन फोन इन रिक्वेस्ट सॉंग्स प्रोग्राम 10 वरां जाऊन 5 मिनटांचेर, फ्रॉम द आर्काइव्ज 11 वरां जाऊन 10 मिनटांचेर. एफएम रेनबो चॅनलाचेर तुमचो आमचो वो सांगात सोंपता मध्यान रातच्या 12 वरां जाऊन 5 मिनटांचेर. ह्यो आशिल्ल्यो एफएम रेनबो चॅनलावेल्यो तरेकवार कार्यावळी.

आता जाणा जाऊन घेऊया म्हादय जनलावेल्यो कार्यावळी. म्हादय जनलाचेर या खिणाक खासा बायलां खातीर अस्तुरी ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 12:30 अस्तुरी कार्यावळीन आयकुपाक रावात स्वर संगम. 1 वरांचेर हिंदीतल्यान खबरो, 1:05 मुखेल खबरो, उपरांत कानळा ओळा कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. सदाफुली 1:40 चित्रसंगीत आयकुपाक रावात 2:30.

7:30 चावडेर, हिंदी चित्रपट संगीत 8:15, स्पॉटलाइट 9:15 आणि करंट अफेअर्स 9:30 आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करता. रातच्या 10 वरांचेर नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक. ह्यो आशिल्ल्यो म्हादय चॅनलावेल्यो तरेकवाळ कार्यावळी.

105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकता FM रेनबो. 12:17:18 जाल्यात. चित्ररंजन कार्यावळीन तुमका सगळ्यांक येवकार. सुरवेक ऐकूया सलाम नमस्ते.

चित्ररंजन कार्यावळ पुढे वर्ताना आता ऐकूया कार्तिक कॉलिक कार्तिक या फिल्मातले गीत शंकर महादेवन आणि अलिसा मेंडोन्सा यांच्या आवाजात. शंकर एहसान आणि लॉय यांचे संगीत आणि जावेद अख्तर यांची गीतर.

नवी हाणी मुखेलमंत्री आनी नव्या मंत्रीमंडळ वांगड्यांक पद आनी गोपनियतेचो सोपूत दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय घरमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपा सत्तेर आशिल्ल्या राज्यांचे जायते केंद्रीय मंत्री आनी मुखेलमंत्री ह्या कार्यावळीक हाजीर आशिल्ले. सरकारान लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी हांची फुडलो चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हळ्यार CDS म्हूण नियुक्ती केल्या. शेतकारांनी गावातली सामूहिक शेतजमीन पडीक दवरी नासतना थंय लागवड करतना सौर उर्जेच्या निर्मिती खातीर फुडाकार घेवचो अशें आवाहन वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी केलें. पावस सुरू जावचे पयली मडकय मतदारसंघातले सगळे रस्ते बरे जातले अशें वीज मंत्री आनी थळावे आमदार सुदीन ढवळीकर हांणी सांगले. गोंय वैजकीय महाविद्यालयातल्या आनी 7 ओपीडी सेवा खातीर ऑनलायन अपॉयंटमेंट बुकींग सुरू केला. गोंय राज्य जैव विविधताय मंडळान सुरू केल्ल्या गोवन ह्या उपक्रमाक आतां राज्य सरकारान भरीव अर्थीक फाटबळ दिला. थळाव्या सैमीक संपत्तीचेर आदारीत मूल जोडिल्ली उत्पादनां तयार करपाच्या हेतान हो प्रकल्प चालीक लायला. राष्ट्रीय डेंग्यू दीन पाळपा खातीर राज्य पावण्यावेली कार्यावळ 15 मे 2026 दिसा सकाळी 10 वरांचेर वास्कोच्या गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या कॉन्फरन्स हॉलांत जातली. भलायकी सेवा संचालनालयाच्या राष्ट्रीय व्हॅक्टरबॉर्न डिझीज कंट्रोल प्रोग्रामान ही कार्यावळ घडोवन हाडल्या. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा खातीर कंत्राटी पद्दतीचेर खबरां निवेदक घेवपाचे आसात ते खातीर अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसपाक जाय, पिराय 21 ते 50 वर्सां, कोंकणी भाशेचे गिन्यान आसपाक जाय, अनुवाद करपाचें गिन्यान आसप गरजेचें. इच्छूक उमेदवारांनी 17 मे 2026 मेरेन अर्ज करचो अशें कळीत केला. आनी IPL क्रिकेट सर्तीत आयज राजस्थान रॉयल्स आनी गुजरात टायटन्स पंगडां मदीं खेळ जातलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: कभी खुशी कभी गम या फिल्मातले गीत तुम्ही ऐकलंय, अमित कुमार, सोनू निगम, अलका याज्ञिक, उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती ह्यांच्या आवाजात, जतीन ललित ह्यांचे संगीत आणि समीर ह्यांची रचना. चित्ररंजन कार्यावळीन या खेळात घेऊया लहानसॉच ब्रेक.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.

105.4 MHz तुम्ही ऐकता एफ एम रेनबोच्यो तरेकवाळ कार्यावळी. 1 वर जाऊन 6 मिनटां आनी 24 सेकंद जाल्यात. कातारां

मग ऐकूप्यानो तुम्ही ऐकता तुमच्या आवडीची कातारा एफ एम रेनबोचेर. फुडले कातार अल्फ्रेड रोज हांच्या तळ्यान.

एलन कोस्ता हांच्या ताळ्यान हे कांतार तुमी आयकले. मोगळ आयकुप्यानो, तुमी आयकता तुमच्या आवडीची कांतारां FM रेनबोचेर. फुडले कांतार आल्फ्रेड रोज आनी रिटा रोज हांच्या ताळ्यान.

सी अल्वारीस, बेटी फर्न्स आनी सांगा तांच्या ताळ्यान हे कातार तुमी आयकले. तुमी आयकता तुमच्या आवडीची कातारां FM रेनबोचेर. फुडले कातार हिलेरियानो कोस्ता हांच्या ताळ्यान.

नमस्कार श्रोते हो, भावगीतांच्या या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, जिथे शब्द संपतात तिथे संगीत सुरू होतं, आणि जिथे भावना दाटून येतात तिथे भावगीत उमलतं.

श्रोते हो, भावगीतांचा आस्वाद आपण घेत आहात FM रेनबोच्या प्रसारणात. ऐकूया पुढील गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार वसंत प्रभू आणि गीतकार पी सावळाराम.

श्रोते हो, तुझे लाजणे या गीतसंग्रहातील गीत आपण ऐकले सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीतकार संजयराज गौरीनंदन आणि गीतकार प्रवीण दवणे. श्रोते हो, भावनांना भिडणारी ही तरल भावगीते आपण ऐकत आहात FM रेनबोच्या प्रसारणात. ऐकूया पुढील गीत. निळा निसर्ग निसर्ग या गीतसंग्रहातील गीतात ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरात.

श्रोते हो, भावगीतांचा आस्वाद आपण घेत आहात FM रेनबोच्या प्रसारणात. ऐकूया पुढील गीत. संधी प्रकाशात या गीतसंग्रहासाठी डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा स्वर आणि संगीत, बा.भ. बोरकर यांची रचना.

श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रमातील शेवटचे गीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. संगीतकार अनिल अरुण आणि गीतकार शांताराम नांदगावकर.

श्रोते हो, या गीताबरोबरच समाप्त होतोय आजचा आपला हा भावगीतांचा कार्यक्रम. आणि कार्यक्रमातून मी रुचा आपला निरोप घेते. नमस्कार. 2:32 पाश्चिमात्य संगीताच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकता आर जे प्रियांका यांच्या साथीने. आता ऐकूया मुखेल खबरो.

आकाशवाणी एफएम रेनबो म्यूजिकली योर्स 105.4 हाव नेहा अँड थँक्यू प्रियांका तुझ्या कार्यवळी आम्ही सगळ्यांनीच एन्जॉय केले हो हातून भीतर काहीच भावना आणि आय एम शुअर आता मुखावेले कार्यवळी सुद्धा सगळेजण एन्जॉय करली आय होप हाव नेहा तुमच्या मनाकात जसं स्वागत करता येऊकार देता आणि तरेकवार अशा कार्यवळीची रूपरेषा तुमकां सांगता आता सगळ्याकूच बाय हार्ट झाले असतले पाठ झाले असतले की खंयच्यो कार्यवळी असता शेनवारच्या या सांज वेळार पण तरी पुणून ज्यांका कोणाक खबर ना तांकां सांगपाची म्हजी ड्युटी सो आता काही खिणा भितरूच मराठी गीताची कार्यवळ बरोबर 5 वरां जाऊन 35 मिनटांचेर तुमच्या खातीर आसतली 5 जावन 58 मिनटांनी कोंकणीतल्यान मुखेल खबरो 6 वरांचेर हिंदीतल्यान खबरो म्हणजे दिल्ली केंद्रावेल्यान प्रसारीत जातल्यो 6 जावन 5 मिनटांचेर रेनबो सांज ही कार्यवळ तरेकवार अशी गीतां घेऊन दितली तुमच्या खातीर 6 जावन 30 मिनटांचेर 5 मिनटांच्यो राष्ट्रीय खबरो 6 जावन 58 मिनटांनी मुखेल खबरो 7 वरांचेर तरेकवार अशी गीतां तुमच्या आवडीची 7 जावन 20 मिनटांनी प्रादेशीक खबरो 7 जावन 30 मिनटांचेर फार्म टू सिटी ह्या कार्यवळीत गोंयात कोबी शेती हाचेर वरद सामंत हांची उशा नायक हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां आयकुपाक मेळटली 7 जावन 58 मिनटांनी कोंकणीतल्यान मुखेल खबरो 8 वरांचेर कांतारां 8 जावन 30 मिनटांचेर एक ही फिल्म से 9 वरांचेर न्यूज एट 9 9 वरां जावन 15 मिनटां सावन पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी सुरू जातल्यो बेस्ट ऑफ द वीक ही कार्यावळ तुमच्या खातीर 9 वरां जावन 15 मिनटांचेर आसतली 10 वरांचेर हिंदीतल्यान खबरो प्रसारीत जातल्यो दिल्ली केंद्रावेल्यान फोन इन कार्यावळ पश्चिमी संगीताची बरोबर 10 वरां जावन 5 मिनटांचेर 11 जावन 5 मिनटांनी इंग्लिशींतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान 11 जावन 10 मिनटांचेर फ्रॉम दी आर्कायव्स जी चलतली 12 वरां मेरेन 12 वरां जावन 5 मिनटांचेर हिंदीतल्यान खबरो आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान आणि बरोबर 12 वरां जावन 6 मिनटांचेर कार्यावळींची समाप्ती जातली एफ एम रेनबो चॅनलाचेर ऐकत राहा 105.4 MHz तुम्ही ऐकतात आता तरेकवार अशो कार्यावळी काय खिणा भितरूच बरोबर 5 वरां जावन 32 मिनटां झाल्या या खिणाक तरेकवार अशो कार्यावळी आम्ही घेऊन येतात तुमच्या खातीर तुमचेच मनोरंजन करपाक वेल सध्या गरमी इतली वाढल्या आणि असे दिसता की बारिश की बूंद मे बातो मे यादो मे खरंच बारिश केन्ना काय जातली असे एन्नाच्यानूच आमकां दिसपाक लागलं आणि एक खूप दीस उरल्या हो महिनो सोंपपाक आणि पाऊस केन्ना सुरू जातलो कशी असे आस्त आमकां एन्नाच्यानूच लागल्या इतली गरमी पूण तरी ही जेन्ना गीतां तरेकवार अशी तुमकां आयकुपाक मेळटा तेन्ना खंय तरी मनाक तरी थंडाय मेळटा हातून भितर कांयच दुबावना म्हाका तरी दुबावना आय एम शुअर तुमकां मेळटा आसतलें आनी बरें बसात बरें एन्जॉय करात बरें सुंदर अशीं गीतां तुमच्या खातीर घेवन येतलें कांय खिणां भितरूच आयकत रावात 105.4 MHz FM रेनबो

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स. नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकताय 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो. मी नेहा. ह्या कार्यक्रमामध्ये मराठी गीतांचा कार्यक्रम आता तुमच्यासाठी बरोबर 5:36 झालेली आहेत. 6 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असेल आणि 6 वाजता हिंदीमधून बातम्या असतील आमच्या दिल्ली केंद्रावरून. तर या कार्यक्रमाची सुरुवात करूयात आपण एका नांदीने. बालगंधर्व ह्या चित्रपटासाठी पंडित आनंद भाटे यांचा स्वर आणि त्यांची साथ ऐकूयात. पंचतुंड नररुंड मालधर.

निसर्गराजा एक सांगतो, उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ ह्यांच्या स्वरातून आपण हे गाणं ऐकलं आणि खरंच असं सांगावंसं वाटतं निसर्गराजाला, पाऊस लवकर येऊ देत, कारण गर्मी जी आहे इतकी वाढलेली आहे, उकाडा इतका सहन होत नाही आहे सध्या, आपण काय करूयात. सगळ्यांनाच चंद्र आवडतो, बरोबर ना? सगळ्यांच्याच आवडीचा चंद्र असतो, सगळेच जण चंद्राला जपतात, म्हणूनच मला वाटतं की सूर्य ना खूप जळतोय. ओके ठीक आहे, पीजे झाला, पण काही हरकत नाही, काहीतरी बोलून मन रिजवण करायची असते आणि दुसऱ्यांना हसवायचा प्रयत्न करायचा असतो. तुम्ही ऐकताय मराठी गीतांचा हा कार्यक्रम, मी नेहा. ह्या कार्यक्रमामध्ये पुढील गाणं तुमच्यासाठी, सांज गंधाळली, अमृतानाथ यांच्या स्वरातून.

हे गाणं आपण ऐकलत श्रोते हो, ह्या कार्यक्रमामध्ये जो आहे मराठी गीतांचा, आणि आता ह्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहोत सैराट ह्या चित्रपटासाठी अजय अतुल ह्यांचं संगीत आणि अजय अतुल ह्यांच्या स्वरातून झिंग झिंग झिंगाट. बरोबर 6 वाजता हिंदीमधून बातम्या प्रसारित होतील आमच्या दिल्ली केंद्रावरून. तुम्ही ऐकताय 105.4 MHz FM रेनबो.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स 105.4 बरोबर सवरा जाऊन 5 मिनटां जाल्यांत ही आता कार्यावळ तुमच्या खातीर रेनबो सांज.

रेनबो सांज या कार्यावळीत सगळ्यांच्या मनाकाळ जसावून स्वागत आणि येवकार. तरेकवार अशी गीता तुमच्या खातीर ह्या कार्यावळीत आसतली आणि बरोबर 6 वर जाऊन 30 मिनटांचेर 5 मिनटांच्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो. 7 वरांचेर मुखावेली कार्यावळ, तर हे फुडलें 1 वर बरें बसात आनी बरें एन्जॉय करात. तरेकवार अशी गीता आणि हिंदी मराठी कोंकणी सगळी मिक्स मॅच तुमच्या खातीर. ऐकत रावात हे सुंदर अशे मुखावेले 1 वर. घेऊन येता या कार्यावळीच्या पहिल्या सुवातेर अरिजित सिंग हांचो स्वर, पॅडमॅन या फिल्मा खातीर आज से तेरी.

0: आयज कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानार जाल्ल्या सुवाळ्यात सुवेंदू अधिकारी आणि अस्तंत बंगालातलो भाजपाचो पहिलो मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतलो. राज्यपाल आर एन रवी हांणी मुखेलमंत्री आणि 5 नव्या मंत्रिमंडळ वांगड्यांक पद आणि गोपनियतायेचो सोपूत दिलो. ह्या मंत्रिमंडळात दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, निशीत प्रामाणीक आणि सुधीराम टुडू हांचो आस्पाव आसा. सोपूत घेतल्या उपरांत पत्रकारांकडेन उलयतना मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांणी सांगले,
1: आज का दिन बहुत महत्वपूर्ण आहे देश के लिए, बंगाल के लिए.
2: Today is a very important day for the country and for Bengal. It was the wish of the Prime Minister that the new government should begin its tenure on the occasion of Ravindra Jayanti. Therefore, under the leadership of Prime Minister, we pay tribute to Kavi Guru and took the oath today while upholding the constitution.
1: संविधान को मानते हुए ओथ टेकिंग किया.
0: मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुवेंदू अधिकारी आणि 5 नव्या मंत्रिमंडळ वांगड्यांक परबी दिल्यात. ह्या फुडाऱ्यांनी गांवगिऱ्या पांवड्यार मेहनत करून लोकांची सेवा केल्या आणि ते अस्तंत बंगालाच्या उदरगतीची दिका आनीक घटमूट करतले असो विश्वास तांणी उक्तायला. इतले मजगती सुवेंदू अधिकारी हांच्या फुडारपणाखाला भाजपा सरकारान अस्तंत बंगालात नव्या युगाची सुरवात केल्या असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. अस्तंत बंगालात झाल्या सोपूतविधी सुवाळ्याक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी हजेरी लायली. अस्तंत बंगालाचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी आणि हेर मंत्र्याक गोयच्या मुखेलमंत्र्यांनी परबी दिल्यात. आयज रवींद्र जयंती. ह्या निमतान उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हांकां आर्गां ओपल्यात. गुरुदेव टागोरांचे योगदान साहित्याच्या मळाभायर पातळळां. तांच्या वावरात भारतीय संस्कृतायेची गिरेस्तकाय आणि मनीसपणाच्या सार्वत्रिक मूल्यांचे प्रतिबिंब दिसता आणि तांची शिकवण सदांच लोकांक मार्गदर्शन करतली अशी आस्त सोशल मीडिया पोस्टावरवीं उपराष्ट्रपतींनी उक्तायल्या. मजगती रवींद्रनाथ टागोर हांच्या नव्या विचारांनी सर्जनशील उर्जेन आणि सांस्कृतिक आत्मविश्वासान समाज समृद्ध केलो असे सोशल मीडिया पोस्टावरवीं प्रधानमंत्र्यांनी म्हणला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां तेलंगणांत सुमार 1535 कोटी रुपया परस चड मोलाच्या रेल्वे मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे उक्तावण करतले. 118 किलोमीटर लांबायेच्या काझीपेट विजयवाडा मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पाचे आणि काझीपेट रेल्वे अंडर रेल बायपासच्या उक्तावणासयत साबार कार्यावळींनी प्रधानमंत्री वांटेकार जातले. प्रधानमंत्री फाल्यां सांजवेळा सिकंदराबादच्या परेड मैदानार भौशीक बसकेंत उलोवप करतले. उपरांत प्रधानमंत्री 2 दिसांच्या गुजरात भोंवडेर वतले. भेटीच्या दुसऱ्या दिसा ते सोमनाथ देवळाच्या जिर्णोद्धाराच्या 75व्या वर्षाच्या निमतान आयोजित केल्ल्या सोमनाथ अमृत महोत्सवात वांटो घेतले. ह्या वेळार प्रधानमंत्री सोमनाथाच्या गिरेस्त दायजाचेर आणि आध्यात्मिक महत्वाचेर आदारिल्ले यादिस्तीक टपाल तिकीट आणि नाणे जारी करतले. त्रिनिदाद आणि टोबॅगो भेटी वेळार विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारत त्रिनिदाद आणि टोबॅगो हांच्या मधल्या पारंपारिक संबंधांची तोखणाय करतना सांगले,
3: इंडिया हॅज ट्रेडिशनली हॅड व्हेरी वॉर्म अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ त्रिनिदाद अँड टोबॅगो अँड दीज टाईज हॅव बीन अंडरपिन्ड बाय शेअर्ड हिस्ट्री आवर स्ट्रगल अगेन्स्ट कॉलोनियलिझम अँड बाय आवर व्हेरी स्पेशल बॉन्ड्स ऑफ क्रिकेट. द पीपल ऑफ आवर टू कंट्रीज share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
0: तसेच ताणी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्र्यांची भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्य आणि घटमूट करपाविषयी भासाभास केली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि अटल पेन्शन योजन ह्या योजनांनी देशातल्या नागरिकांक सामाजिक सुरक्षा कवच दिवपाची 11 वर्षा पुराय केल्यात. खास करून समाजातल्या वंचित आणि असुरक्षित घटकांक अर्थिक संरक्षण दिवप हो या येवजण्यांचो हेत आसा. एक कळवणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी खबरावाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमाणी तारीख 17 मे आसा. हवामान. गोयात फुडले 2 दीस तापमानात वाढ जावपाची शक्यताय आसा, देखून नागरिकांनी भलायकेची जतनाय घेवची असे आवाहन गोय हवामान खात्याचे मुखेली नहुश कुलकर्णी हांणी केला. खेळ. आयपीएल क्रिकेट सर्तीत आयज सांजवेळा 7:30 वरांचेर जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानार राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स पंगडामधी खेळ जातलो. भारताच्या साहिल जाधव हांणी चीनात चालू आशिल्ल्या आर्चरी वर्ल्ड कप स्टेज 2 सर्तीत दादल्यांच्या

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली योर्स 105.4 बरोबर सवर जाऊन 38 मिनटां झाल्यात आमच्या स्टुडिओत आणि हांव नेहा या रेनबो सांज कार्यावळीत तुमच्या सांगात जोडून असा तर एक वार अशी गीता घेऊन येतात तुमच्या खातीर ह्या कार्यावळीत. आणिक निकतंच आम्ही ऐकलो राष्ट्रीय खबरो आणि बरोबर 7 वरांचेर मुखावेली कार्यावळ आसली तर चड वेळ काढनासतना तुमच्या खातीर आता एक मराठी गीत घेऊन येता. भावगीत आसा हे सुंदर अशें पुणून ताची चाल आयकतकच तुमकां खंयच्या गीताची याद जाता ते डेफिनेटली पळयात. आयकात बघ दोळ्याने तूं.

सुन रहा है ना तू, रो रही हूँ मैं। यह गीत तुमका डेफिनेटली याद जाला असले आशिकी टू या फिल्मा खातीर श्रेया घोषाल हांच्या स्वरातले। पण हे गीत आम्ही ऐकले साधना सरगम हांचो हो सुंदर असो स्वर मोगा इष्टनो मराठी भावगीत। तुम्ही ऐकतात रेनबो सांस ही कार्यवळ आणि फुडल्या सुवातेर तुमच्या खातीर घेऊन येता क्वीन या फिल्मा खातीर ताके छाके।

कोपाक रावत फार्म टू सिटी ह्या कार्यावळीत गोंयात कोबी शेती हाचेर वरद सामंत हांणी हांची उशा नायक हांणी घेतिल्ली मुलाखत. ह्या खिणाक एक सुंदर अशें गीत घेवन येता गँगस्टर ह्या फिल्मा खातीर जुबीन गर्ग हांचो हो स्वर या आली.

एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स मोगा ऐकपनो. तुम्ही ऐकतात 105 अंशार मेगाहर्ट्झ. बरोबर 7 वरां जातात. कांय खेळ दररोज बरोबर 7 वरां जावन 5 मिनटांचेर खबरो आसतल्यो आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान आणि 7 जावन 20 मिनटांचेर 10 मिनटांच्यो प्रादेशीक खबरो, 7 जावन 30 मिनटांचेर

0: आणि हे तिथे फास्टॅग मधले त्यांना हॅलो फर्मस त्यावेळी चालू झालं आणि नागेश आमचं काणकोणचे जोशी आशिले तिथे म्हाका मैत्रीची तिथे आम्ही ऐकू मेन सगळ्या तुमचं नाव जेना चट आम्ही इतलो आम्ही उलयत रावतले आणि मजेत उलोवंक जाय काय किंवा म्हाकाय कळा.
1: थँक्यू दत्ताराम बाप, खरंच बरं दिसलंय. खूप तेपान डेफिनेटली तुमचा आवाज ऐकलो. थँक्यू थँक्यू. तर हे आशिले दत्ताराम बाप शेटकर जे आमकां रेग्युलर कॉल करताले जमावलेशन आनी कांय कारणाक लागून ते म्हणटात की 3 महिने जाले ते आयकुपाक पावले ना रेडिओ वा कॉल करपाक पावले ना. कांय हरकत ना, पूण 3 महिने जावन सुद्दां जेन्ना ते फोन करतात किंवा दुसरे आपली याद काडटात तेन्ना कळटा की हे जे बंद आसात आमचे एकामेका बरोबर जे रेडिओच्या माध्यमातल्यान या संगीताच्या माध्यमातल्यान ते अशेच फुलत रावतले डेफिनेटली. आणिक आमचो हो FM रेनबो तुमच्या काळजार मेरेन पावत रावतलो हातूंत भितर कांयच दुबावना. हे गीत दत्ताराम बाब शेटकर हांणी मागयला मैं तुलसी तेरे आंगन की.

मैं तुलसी तेरे आंगन की, लता मंगेशकर यांच्या स्वरातले हे गीत मी ऐकलंय. आणि आता 7:20 जायत येतात ऐकोपा ग्रावात प्रादेशिक खबरो काय खेळणार 105.4 MHz FM रेनबो.

0: दोन दीस तापमानात वाढ जावपाची शक्यताय आसा. देखून नागरिकांनी भलायकेची जतनाय घेवची अशें आवाहन गोंय हवामान खात्याचे मुखेली नहुश कुलकर्णी हांणी केला. उश्णतायेच्या ल्हारा वांगडाच आयज आनी फाल्यां सांजवेळार राज्यांतल्या कांय वाठारांनी गडगडाटासयत हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा.
1: आज 9 मई को हम जो बात कर रहे हैं रिगार्डिंग वेदर फोरकास्टिंग, आज और कल के लिए हॉट एंड ह्यूमिड डेज, मैक्सिमम टेम्परेचर वो एक्सपेक्टेड है 35.5 टू 36.5 के बीच में. उसके बाद ग्रेजुअली वो टेम्परेचर डिक्रीज होना शुरू हो जाएगा. नेक्स्ट 4 डेज के लिए वी आर एक्सपेक्टिंग कि टेम्परेचर इज रेंज बिटवीन 35 डिग्री सेल्सियस. कंसिडरिंग दिस इज द मे मंथ एंड जो क्लाइमेटोलॉजिकल नॉर्मल जो टेम्परेचर रहता है वो 34 डिग्री सेल्सियस रहता है. उसके ऊपर प्लस एंड माइनस 1.5 डिग्री सेल्सियस वी कंसिडर एज अ नॉर्मल टेम्परेचर. कंसिडरिंग दिस रेंज टेक्निकलिटी के हिसाब से नॉर्मल हिसाब से
0: मजगती पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजे चडांत चड तापमान 36.1 सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें 27.4 सेल्सियस नोंद जाला. तशेंच मुरगांवांत चडांत चड तापमान 35.9 सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें 27.4 सेल्सियस नोंद जाला. भारतीय तटरक्षक दळाच्या नव्या पिळगेच्या आदम्य श्रेणींतल्या वेगवान गस्ती जहाज ICGS अचल चे जलातावरण आयज ए अंबारासू अतिरिक्त सचीव आणि महासंचालक अधिग्रहण संरक्षण मंत्रालयांच्या हस्तुकी वास्कोच्या गोवा शिपयार्ड लिमिटेडात झाले. या वेळार पुलीस महानिरीक्षक, कमांडर, कोस्टगार्ड, केंद्र आणि राज्य सरकारचे वडील अधिकारी तशेंच गोवा शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. दर्यादेगेवेली सुरक्षा घटमूट करप, कार्यसंचालकीय सज्जताय वाढप आणि वायव्य क्षेत्रातल्या भारतीय तटरक्षक दलाच्या जापसालदारकी पाळपाक मजत करपाक हे जहाज महत्वाचे योगदान दितले. तशेंच पळोवणी, प्रतिबंध, सोद आणि बचाव कारवाय, तस्करी आड कारवाय आणि प्रदूषण उणे करप अशा मोहिमांनी हे जहाज वाटो घेतले. हाका लागून भारताच्या अस्तंत दर्यावेल्या शिमेची राखण करपाक भारतीय तटरक्षक दळाक खूप आदार जातलो. एक कळोवणी, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अणकारक पदां खातीर करारांचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे. पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. कोंकणी भाशेचें गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब आसचें. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे 2026 आसा. इत्सूक उमेदवारांनी आपले अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी पणजे आल्तिनो पणजे हांगा सादर करचे. अधिक माहिती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर वा ईमेलाचेर संपर्क करचो. 100 परस चड तियात्र बरोवन माचयेर हाडपी म्हालगडे तियात्रीस पेत्रीक दोरादो हांकां काल राती दुखेस्त मरण आयलें. तांची पिराय 86 वर्सां आशिल्ली. 10 वयर तियात्र माचये कडेन संबंदीत आशिल्ले दोरादो हांकां तियात्र लेखन, दिग्दर्शन आणि गीतकार म्हणून वळखताले. आणि परतून एक फावट काय मुखेल खबरो. सुवेंदू अधिकारी यांच्या फुडारपणाखाला भाजपा सरकारान अस्तंत बंगालात नव्या युगाची सुरुवात केल्या असे मुखेलमंत्री दत्तर प्रमोद सावंत हांणी सांगले. मनशाच्या जीवाचे आणि रानवटी जनावरांचे संरक्षण हांकां सगळ्यांत चड प्राधान्य आसा असे रानमंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला. गोंय वैजकी महाविद्यालयात 7 अतिरिक्त ओपीडी सेवां खातीर ऑनलायन बुकींग सुरू केलां. गोंयांत फुडले 2 तापमानांत वाढ जावपाची शक्यताय आसा. देखून नागरिकांनी आपल्या भलायकीची जतनाय घेवची अशें आवाहन गोंय हवामान खात्यान केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावयल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणीच्या स्टुडिओत आज असात शेतकार वरद सामंत। शेतकार म्हणून हांव तांची मुद्दम वळख करून दिता, कारण शेती हो व्यवसाय सटकरून कोण घेवपाक सोदिना, पूण फाटली

0: 12 वर्सां ते सातत्यान ह्या वेवसायांत आसा. तशें सरकारी अनुदान, सरकारी मदत, सरकारी हातभार तांणी घेतलाच, पूण तेच वांगडा एक आदर्श अशें आमच्यांनी म्हणू येता अशें हे वरद बाब. नमस्कार वरद.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओंत तुका येवकार.
1: थँक्यू.
0: तुमच्या ह्या शेतीविषयी आम्ही खुपशे ऐकलें. दाभाळ, धार, बांदोड्या हांगासर तुम्ही वेगवेगळी पिकां घेतात. आयज तू खंयच्या पिकाची माहिती आमकां दितलो?
1: आमी जी सुरवात केली 2013 सालान सुरवात केली भाजी रोवपाक, म्हणजे आमी पयली ऊस रोयताले. जे ऊस हे एक 15 महिन्याचे पीक असल्या कारणान एक यंग जनरेशन 15 महिने बी पैशा रावपाक शकना इतले पैशाक, आनी फास्ट अर्निंग मनी जाय. त्याच्या नंतर आम्ही चितले की आम्ही किती तरी भाजी रोवची, आणि आम्ही पहिली भेण्याच्यान सुरुवात केली. भेणे रोयले, भेणे त्यांना सक्सेस झाले. आणि त्याच्या नंतर आम्ही गाजर, काळंगां अशी विविध तरेतरेची भाजी, एक 10-12 तरेच्यो भाजी हांव रोयत अजून पर्यंत रोयता. सुरुवात केली 2016 ते आज पर्यंत चालू असा. तितू भितर आम्ही आणि एक नवीन क्रॉप घेतले, ते कोबी. म्हणजे हो एक शक्य नसले क्रॉप गोयात, म्हणताले की कोबी गोयात जावप शक्य ना.
0: गोयचे वातावरण म्हणू येता किंवा उदकाची सप्लाय ते सगळे पळयल्यात,
1: त्याच्या खातीर जायना असे ते म्हणताले. आणि आमकां तशें क्लायमेट ना थंडेचे असे लोकांचे म्हणणे आसले. आणि त्याच्या खातीर आम्ही म्हटलं करून पळोवया, कित्याक आमच्या खंयच्या 70-80 किलोमिटरचे वयर घाटार समज कर्नाटक महाराष्ट्रात समज कोबी जाऊ येत जाल्यार आमच्या गोंयांत कित्याक ना. म्हणटकीर त्याच्या खातीर हांवें तीच सुरवात केली आणि इट वॉज अ सक्सेस.
0: आता तुम्ही ज्यांना म्हणता वेगवेगळी पिकां तुम्ही घेतात, ह्या पिकाविषयी तुमकां किती प्रशिक्षण बीन दिले असता?
1: प्रशिक्षण म्हटल्या किती, हांव एक बीकॉम पास आउट ग्रॅज्युएट आणि 14 एक्सटर्नल, तेतूतले काही ज्ञान नसले. पण गव्हर्नमेंटचा सपोर्ट असा, डिपार्टमेंटचा, त्याच्यापेक्षा हांव प्रत्यक्ष पळोवप. एग्रीकल्चर म्हणतात ते कसे स्टडी वेगळी असता, थिअरी वेगळी असता, प्रॅक्टिकल इज टोटली डिफरंट. पण प्रॅक्टिकल पळयतकीर तुका कळटा, म्हणजे आम्ही मोबायलाचेर युट्यूबार काही व्हिडिओज पळयले. पण त्याच्या नंतर हांवें असे चितले की हांव जेव्हा फार्म विजीट घेतलो, म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकान शेतकऱ्यांच्या फार्मार वतलो, त्यांना पळयतलो, त्यांनाच म्हाका तिथे शिकवण मेळटली. आणि असं हांव भोंवपाक लागलो आणि थंच्यान म्हाका मेळत गेली आयडियाज. आणि थंच्यान हांवें ती कोबी रोवपाक सुरवात केली. ते म्हाका एक सपोर्ट सिस्टम त्या आयडींतल्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक जे शेतकार आसा थंच्यान हांव शिकलो कशें रोवप एक्झॅक्ट. ते म्हाका प्रेरणा स्थान सुद्धा म्हटले जाता की त्यांच्यानी म्हाका सांगले की गोंयांत सुद्धा कोबी जावपाक येता, तू फक्त लावून पळय, कांयच भिनाका, जातलो गोंयांत, तो शक्य आसा.
0: आता कशें आसता पळय वरद बाब, आमी पळयतात तरणाटे चडशे ह्या शेती वेवसाया कडेन येना, पूण तुम्ही मनापासून तातून प्रत्येक दीस आणि रात अशी तुम्ही व्हावून घेतात ह्या व्यवसायात, तुमकां प्रेरणा खंयच्यान मेळटा?
1: प्रेरणा म्हणजे अशी, पहिली हांव ह्या फिल्डान येतलो असे चितवलो नासले. म्हणजे आज सुद्धा म्हाका केन्ना दिसता की हांव कित्या फिल्डान आयलो. ह्या फिल्डान येवपाचे कारण म्हणजे आमचे जे हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आसा, गव्हर्नमेंट ऑफ गोवा एग्रीकल्चर एक, आणि त्याचे सब हे हॉर्टिकल्चर, हेणे एक एश्युअर प्रायज नेमलो. म्हणजे भाजयेक एक एश्युअर प्रायजान आम्ही भाजी गोयची घेतले, गोयच्या शेतकारांनी ती रोवची, आम्ही ते एश्युअर एक प्रायज दिवन ते घेतले. असे इंडियेन खंयच अशी स्किमूच ना की तुम्ही शेतकऱ्यांनी रोवचे आणि ते डिपार्टमेंटच घेतले, आणि डिपार्टमेंट घेऊन त्यांना 15 दिवसा भीतर पेमेंट करपाक लागलो. हे एक मुख्य कारण असलं हांव या क्षेत्राकडे वळपाक भाजयेच्या. आणि आठवड्यातले 4 दिवस ते आमच्या भाजी घेता, आणि एक ऐश्वर्य प्रायज असता. म्हणजे भेण्याक 50 रुपया, चिटकी मिटकीक 51 रुपया, आणि कॅबेज आता जो आम्ही रोयला त्याका त्यांच्यानी 21 रुपया प्राइस ठरलेलो असा. म्हणजे ते जानेवारीच्या 1 तारीख ते डिसेंबर 31 तारीख पर्यंत एक प्राइस ठरलेलो असा, 21 रुपयान घेतलो. समज मार्केट फाल्या 50 रुपया झाले, 40 रुपया,
0: कारण भाजयेची दर ही स्थिर असना,
1: ती वाढली जाल्यार आमकां गव्हर्नमेंट त्या वाढीव रेटीन पैसे दिवपाक तयार असा. म्हणजे त्या रेटीन दिता. मार्केट देवले 10 रुपया झाले जाल्यार सुद्धा तो आमकां दिवपाक ते दिना. आमकां 21 रुपयाचो एश्युअर प्राइस दवरलेलो आसा, त्याच प्राइसान आमकां ती घेता. आणि मदीं आमकां कोण दलाल ना, डिपार्टमेंट टू फार्मर ह्याच्या मदीं कोण नासल्या कारण हो एक मोठो फायदो. म्हणजे तरणाट्यांक सांगची गोष्ट म्हटल्यार ऑल ओव्हर इंडिया एक प्रॉब्लम असा की शेतकार रोयता पूण विकतलो खंय, हो तेका प्रश्न येता.
0: मार्केट मेळपाक जाय,
1: आमच्या हांगा वेगळे आसा. आम्ही रोवपाकच तयार ना, विकपाक मार्केट घेवपाक तयार आसा, आमकां गव्हर्नमेंटच घेवपाक तयार आसा. फक्त आम्ही एक स्टेप भायर सरपाक जाय, आम्ही ते रोवपाक जाल्यार आमकां हांगा भयानक प्रॉफिट आसा. प्रॉफिट म्हणजे हांव ना म्हणटाले 30% प्रॉफिट आमकां मार्जिन हांगा मेळपाक शकता.
0: आणि कशें आसता पळय हे काम कश्टाचे, तुमकां कश्ट जायना?
1: कश्ट ह्या फिल्डान आसाच, कश्टा शिवाय काय हे फळना. हेतून कश्ट आसा, पूण हेतून कश्ट घेतले तितलो तुमकां प्रॉफिट आसा. म्हणजे तुमकां आतां सांगचे म्हटल्यार आतां कोबी, आमी जी कोबी रोयता ही वरायटी आहा सेंट सेमिनेस ह्या कंपनीची वरायटी, वा कॅबेज जावपाक म्हणजे एक रोपो रोयलो की एका 70 दीस लागता, 70-80 दिसां भितर कोबी रेडी जाता. फक्त 70-80 दीस पुरो. हे सगळे हांव उलयता ड्रिपाचे, ड्रीप इरिगेशनाचेर आमी करता.
0: ड्रीप इरिगेशन म्हणटकच चड उदकय लागतं,
1: चड उदक लागना, भयानक कमी उदक. म्हणजे कमीत कमी उदकाचे चडांत चड प्रोडक्शन घेवप हे एक फायदो म्हणजे आमच्या ट्रिपाचो. आणि लोकय लागना, म्हणजे तुम्ही फक्त मोटरीकडे वचपाचो, फक्त बटन चालू करपाचो तुझे फूल त्या एरियेक. म्हणजे हांवें
0: कमी
1: 1 एकर हेतून एरियेन हांवें तो कोबी रोयिल्लो आसा. 1 एकरान तब्बल 40,000 रोपे बसयले आसा.
0: इतले
1: म्हणजे 2.5 फुटाची लाईन करून हांवें ते सिस्टमॅटिक प्लांटेशन केले असा. एक

0: बी टू दुसऱ्या कोबीच्या अंतर सईन जाचेर आसा. इतले म्हणजे सारखे सईन जाचे वयर खंयच आसचे ना, इतलेच सिस्टमॅटिक बसयले आसा. आणि हो 70 दिसान जेन्ना रेडी जातलो तेन्ना म्हाका ना म्हटलेले 35 टन तरी कोबी मेळटलो.
1: हय न्ही,
0: 35 टन कोबी तुम्ही 20 रुपयान, म्हणजे 21 रुपया रेट आसा, 20 रुपयानच धरा, सुमारे एक 5 लाखाचो तरी कोबी आमकां जातलो 70 दिसान. अशे खंयचे इन्कम आसा
1: ती तुमकां सांग वरद बाब. हे सगळे आमचं सरकार विकतो घेता,
0: हे सगळे सरकार विकतो घेता, एव्हरीथिंग येता तितले, कितले पीक तुम्ही फक्त काढपाचे पीक गव्हर्नमेंट घेवपाक रेडी आसा. आणि तुमकां 15 दिसां भितर पेमेंट सुद्धा करपाक रेडी आसा. म्हणजे तुमकां सांगले न्ही 21 रुपया रेट झाला जाल्यार ते 5-6 लाखाचे 30 टन झालो जाल्यार 6 लाखाचे क्रॉप झाले.
1: क्रॉप झाले
0: 6 लाख, म्हणजे तितून एक खर्च 1-2.5 लाख दोल्लो जाल्यार एक तुमचो
1: उरिल्लो आसा तो फायदो.
0: फायदो हे 70 दिसान झाले. तुम्ही ह्या कामाचो बॉस तुमच्या सकाळांनी वयर कोण ना, तुम्ही सांगता तशें आमी काम करपाचे आणि यू आर द बॉस. आणि आज कशे जाल्ले आसा, वचत थंय कॅमिकलाचे यूज भयानक मोठ्या प्रमाणात झाल्लो आसा. गोंय अशे स्टेट हा की हांगा आमी तसो कॅमिकल यूज करना, भयानक कमी प्रमाणात वापरतात, म्हणजे चडान चड कमी प्रमाणात आमी हेजो यूज करता. आज फुडें अशी सिच्युएशन येतले की कॅन्सराचे रुग्ण वाढत असले, आमच्या भितरच कॅन्सर असतो, आम्ही कॅन्सराक घेऊनच जगता असतले, व आम्ही कमी करपाक जाय. हेच्या खातीर आमच्या गोंयच्या शेतकऱ्यांनी, तरणाट्यांनी, ज्यांचे कडेन जमीन आसा आणि शक्यतो उदक आसा, ह्या शेतकऱ्यांनी ह्या हेतून देंवपाची गरज आसा. तरणाट्यांनी शेतकार जावं म्हणून तरणाट्यांनी ह्या फिल्डान देंवपाची गरज आसा. एक 10,000 स्क्वेअर मीटर सुद्धा जमीन असले जाल्यार एक बरी आपली लाईफ जगपाक शकता.
1: आणि मागीर आम्ही नोकऱ्यो ना म्हणता पण त्या प्रश्नाकूय मातशे थोडेशे खंय तरी फुलस्टॉप येतले.
0: फुलस्टॉप येतलो बी. आणि याचे कारण म्हणजे आता किती झालं, आता एआय येतलो, जॉब लेस जातले, लोक एकच असे फील्ड उरतले ते एग्रीकल्चर. आणि हे असे क्षेत्र असा ज्या क्षेत्रात फुडें अशी भरारी असा, म्हणजे 2030 नंतर म्हाका दिसना, म्हणजे आमकां कोविडा टायमार कळ्ळें शेतकार म्हणजे किती ते. त्याच्या नंतर आता फुडें फुडें ते कळपाक लागलेलो असा. आणि हेच हांव सांगता, 2030 नंतर शेती शिवाय पर्याय उरचो ना. हेच आमचे साधन असतले जेवपाचे, म्हणजे आमकां पहिली भूक लागता पोटाक, पोटा खातीर अन्न, अन्ना खातीर आमकां शेत आणि आमची जमीन राखून दवरपाची गोंयकारांक तरी त्याची गरज असतली.
1: हय, तुम्ही एक बरो विचार मांडला आमच्या तरणाट्यां खातीर. आणि म्हाका तुमचे हे वाक्य आवडले की त्याच्या खातीर शेतकारूच असपाची गरज ना, खंयचोय तरणाटो मुखार येऊ येता. हो आदर्श आमच्या तरणाट्यांनी अवश्य घेवचो. आमी आता थोडेशे ह्या कोबी विशीं उलोवया वरद बाब. तुम्ही म्हणले तुम्ही कोबीची लागवड घेता, ह्या कोबीन कसल्यो कसल्यो वरायटी असता?
0: हेतून कंपनीज भरपूर आसा, वरायटीज भरपूर आसा. तेतू भितर आमी जी यूज करतात ती सिजेंटाची येतात. आमी वापरता सिमेनेस कंपनीची सेंट ही वरायटी. ही फेमस म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकात ह्यो वरायटी मोठ्या प्रमाणात शेतकार रोयता.
1: वरायटीज ऑफ डिफरन्स किती दोनाय भितर?
0: डिफरन्स म्हणजे हेजो टिकपाचो काळ, पिकूय बरे घेता, एक रोग राई पासून एका काय व्हडलोसो त्रास जायना, किडी बिडी लागना, खंयचो फंगसूय लागना. आणि विथीन 70 डेजा भितर रेडी जाता, 70 to 120 डेज. पण तुम्ही केन्ना हार्वेस्ट करा त्याका काय जायना, हो टिकोन उरता. गोंयचे क्लायमेट ह्युमिड, हेतून टिकून उरता. आणि एक सोपे क्रॉप म्हणटकीर आमी रोवपाची एका गरज आसा. उदकाची हे कमी लागता, उदक आमी ड्रीप इरिगेशन असल्या कारणान आमी एव्हरी 3 दिसांनी उदक तेका दिता. फक्त एक वरभर, म्हणजे आफ्टर 72 आवर्स आमी फक्त एकच वर उदक देता. कमी उदकान येवपी हे पीक उदक बिंदास सॉल्व जाता. हेजे कसे असा, म्हणजे आम्ही जेव्हा लँड प्रिपरेशन करता, जमीन तयार
1: करता,
0: म्हणजे जमीन आमची फर्टायल असपा जाय. ह्या जमनीक आम्ही एक शेणाचे, म्हणजे आमच्या काव डंग हेजो यूज जावपा जाय, म्हणजे ऑर्गेनिक मॅटर किती असतं ते घालपा जाय. ऑर्गेनिक मॅटर घातले म्हणटकीर ट्रॅक्टर मारप, म्हणजे ट्रॅक्टरान एक पळटी मारप, जमीन नांगरून उडप, पळटी मारप, मागीर ताका रोटावटर मारून पळटी लेवल करप, आणि मागीर ड्रीप लायन सोडून 6-6 इंचाचेर हो रोपो रोयलो वता. म्हणजे जी माझी टेक्निक आहे,
1: रोपे मेळटा काय बी मेळटा?
0: बी मेळटा, पण बियाचे कसं जाता, बी आमच्या हांगा पावस चड वेळ उरता, म्हणजे नोव्हेंबर पर्यंत पावस उरलो, म्हणजे बी आमकां महाराष्ट्रान बेगीन मेळटा. म्हणजे 10 दिसाचो रोपो रेडी मेळटा आणि एक्स्ट्रा 10 दीस आमकां मेळटा. रोपो रोयलो म्हणटकीर तितले तुजे त्रास कमी. आणि हांगाचो रोपो काढपाक त्याचे कॉस्ट चड जाता गोंयात क्लायमेटा खातीर. आमकां रोपो महाराष्ट्रातल्यान येवन 1.5 रुपयान सुमार रोपो पडटा एक सिंगल रोपो. आणि त्याच्या मारक पडटा बीचे, बी ते त्याका बियाची निगराणी आणि बरी
1: जाऊन जाय.
0: रोप्याची मातशे तुझे लक्ष नाल्या पता येता, लक्ष जायच, पण मातशे तुझे हे थंय जाल्या पता येता. पण बी घातले की ते केन्ना उगवना, कीड खाता, हे रोप्या मध्ये जायना. रोपो तुम्ही रोयतगीर तुका दिसता रोपो रोयला, त्याचे तुझी निगराणी बरी प्रमाणात जाता.
1: आता आमकां सांगात, हे रोपे तुम्ही हाडटा म्हणता दुसरी कडल्यान, तुमकां ताच्या खातीर मॅनपावर लागता आसतलो न्ही? हे सगळे करतना
0: मॅनपावर ही गरज आसात एग्रीकल्चराक. गांवांत रावता कारण आमचे मॅनपावर आसात, काही गांवची कामेरी. म्हणजे लोकांक किती जाता, एक किती तरी वेगळे रोयता आमी, लोकय त्या उमेदीन कामाक लोक
1: येवपाक तयार करता,
0: नवे ट्राय करता. आणि लोक आमच्या कामाक येता, बाबा हे रोया फाल्यां, आतां फाल्यां बाबा कोबी रोयता, फुडल्या वर्सा आमी आणी किती
1: रोया,
0: म्हणजे त्यांना उमेद येता. आणि त्यांना दिस

0: आसता न्ही तुज्या मुखार, तेंच्या दोळ्या मुखार तो कोबी तयार जाल्लो दिसता, ती उमेद वेगळी आसता कोणाकय.
1: हय
0: म्हणजे तेंकां तेंच्या ताटान म्हणजे कशें आसता, एक शेतकार जेन्ना पिकयता तो स्वता खातीर पिकयना, असंख्य लोकसंख्या आसा
1: बरोबर
0: लोकां खातीर पिकयता. आनी तेजे स्टार्टींग सुरवात म्हणजे हांव वरद व वरद न्ही हेच्या फाटल्यान बऱ्याच लोकांचे त्रास
1: बरोबर
0: आसा, कामगारांचे तर मोठ्या प्रमाणात आसा. ते आमच्या तेंकांय बी दिसता की आमी हो कोबी खातली फाल्यां, आमी रोयलो आमी खातली न्ही, ते एक मनान आसता. आमी आपूण पिकयता ते आपल्या ताटान, तेज्या खातीर उमेदीन आमी म्हणजे शेतकार आमी काम करता.
1: आता एखादी कीड बीन लागले जाल्यार कशें लक्षात येता?
0: आमी कीड लागपाकच दिना. फर्स्ट ऑफ ऑल कीड लागच्या पयली प्रिकॉशनरी मेजर्स आमी रेसिड्यू फार्मींग करतात, म्हणजे 100% ऑर्गेनिक न्ही रेसिड्यू. म्हणजे जशें आमी क्रोसीन घेता जोर येतगीर, क्रोसीनाचो असर एक 4 दीस आसता, त्या नंतर क्रोसीनाचो काय आसना, ब्लडान सो मागीर तुमकां दाखोवपाना तुमी क्रोसीन घेतिल्ली काय म्हणून. तशें रेसिड्यू काय कॅमिकल स्प्रे आसा ते आमी घेता कीड लागच्या पयलीच, लागची न्ही म्हणून. एक 10 दिसांनी आमी किडीचो फंगीसायड म्हणजे फंगस लागून पानां येल्लो पडटा ती जावची न्ही, फंगस भरपूर तरेचो आसता तो लागचो न्ही म्हणून आमी दोनी फंगीसायड इन्सेक्टिसायड एक 10 दिसांनी घेता, 10-15 डेज. परत आमी अमास येता, अमाशेच्या टायमार म्हणजे अमाशेच्या पयली आमी स्प्रे घेतात एक दीस, तेन्ना किडींचे मिलन जाता आणि भयानक प्रमाणात, म्हणजे इन्सेक्ट असा तो एक कीड 1-2 ताती बी घालपाक शकता आणि भयानक प्रमाणात ते त्याचे वाढ जाता आणि पीक तुझे पाड जावपाक शकता. ह्याच्या खातीर आमी काही म्हणजे शेतकऱ्यांनी लक्षात दवरपाक जाय, अमाशे दिसा किंवा अमाशे एक दीस पयली आपल्यान किडीचो स्प्रे वा हमकास घेवपाक जाय. तो नीम असल्या सुद्धा जाता, निमाचो घेता, थोडे ताक घेता, ताक डायल्यूट करून तेजो घेता जाता, आणि काही कॅमिकल रेसिड्यू फ्री तेही मेळटा, तेही घेतले जाता. तरेतरेचे आसा मार्केटान, ते तुम्ही घेतल्यार हे क्रॉप सस्टेन जाता. रेसिड्यू म्हणजे कसं, आम्ही जेव्हा हार्वेस्ट करच्या 1-8 दीस पहिली हो स्प्रे घेवपाचो, म्हणजे लास्ट 8 दीस पहिली घेवपा जाता, त्याच्या नंतर घेवप ना, की त्याच्या नंतर तो मार्केटान खावपाक वतलो, त्याचं सगळे न्यूट्रलाइज जावन वता मागीर.
1: आता पीक आयले, कोबी लागपाक लागलो, पण आता पळय आता झाडार जेव्हा आंबो जाता, तोर जाता, ते जून जातकच आमकां कळटा की बाबा आता तो काढपाचो वेळ झालो म्हणून. हांगा कोबीचे कशें कितें आसता?
0: कोबी म्हणटा तो कोबी फॉर्म जावपाक अराउंड 70 डेज जाला, म्हणजे तो सारको फॉर्म जाता, गड्डो असो दिसता तुका, मोठो गड्डो जाल्लो, आवाज केलो डब डब पूण आवाज हाडटा टकटक, म्हणजे घट जाला, तुका बोटूच मारल्यार कळटा की तो घट जाला. आनी आफ्टर 70-80 डेजा नंतर तो काडपाचो, हार्वेस्टींग आयलो तो हार्वेस्टींग करपाचो आनी मार्केटाक दिवपाचो. फक्त एक भायली 4 पानां दवरप तशें तसो तो मार्केटाक दिवप, की तो ट्रॅव्हलिंग जाता न्ही, म्हणजे वतना तो ट्रान्सपोर्ट जाता, ट्रान्सपोर्टिंगाक थंय त्रास जावपाक जायना म्हणटकीर तेजे हे करप.
1: हय, आता एक सांगात वरद बाब, हे करताना तुम्ही जितली मनशां वापरतात न्ही, तांकां मागीर तुमकां पेमेंटूय करपाचो आसता, हे तुम्ही कशें कितें मॅनेज करता?
0: म्हणजे कशें आसता, हांव एकूच क्रॉप घेना, कॅबेज आसा, गाजर आसा, अळसाणे आसात,
1: त्याच जाग्यार
0: ना, म्हणजे जागो प्रत्येक, म्हणजे माझी एरिया इज अराउंड 8 एकर्स, 8 एकरान हांव रोयता.
1: 70 दिसांनी त्या कोबीचे पीक काढले की त्या जाग्यार,
0: त्या जाग्यार हांव परती नांगरट करता आणि वेगळे पीक घेवप. कोबी हो विंटर क्रॉप, थंडे दिसाचे क्रॉप कोबी. कोबी हो आमच्या गरमे दिसांनी, समर सिझनय येवचो ना, तर पानांच हे जावची ना, राऊंड हे जावन त्याचे गड्डो हो फॉर्मूच जावचो ना. म्हणजे कशें आसता, उन्हो हांवें समज त्या जाग्यार रोयलो कोबी, जाल्यार फुडल्या वर्सा हांव त्या जाग्यार कोबी रोवचो ना. क्रॉप रोटेशन इज मस्ट, एकाच जाग्यार एक हे रोवपाक जाणा, की थंयची जमीन त्या एकाक रेडी जाता, किड्यो दुसऱ्या फावट त्या पिकाक खावपाक रेडी जाता, म्हणजे ते जावपाक जायना, म्हणजे त्याचे क्रॉप शिफ्टींग इज मस्ट. क्रॉप रोटेशन हे सदांच जावपाची गरज आसा प्रत्येक, म्हणजे खंयचे आमी हे वेजिटेबल फिल्डान तरी क्रॉप रोटेशन इज मस्ट.
1: आता ह्या रोटेशनान तुम्ही कसली कसली पिकां घेतात?
0: आम्ही पळयच्या जाग्यार आज कोबी घेतला, थंय आम्ही भेंडे घेतले आफ्टर कॅबेज हार्वेस्टींग, भेंडे जातकीर थंय आम्ही भात रोयतले.
1: भाताक बीन चड टायम लागता न्ही?
0: इट टेक 120 डेज, पण पावसान कसं जाता, आमच्या गोंयात भयानक पावस, त्याच्या खातीर भात रोवप हे योग्य, तितून जमीन तुझी रेडी जाता, जमीन परती तुका फर्टायल जाता, परती तुका नायट्रोजन फिक्सेशन जाता, म्हणटकीर त्याच्या खातीर रोवप गरजेचे. एकाच जाग्यार एक क्रॉप रोवन त्याची जमनीची सुपीकताय वता, त्याच्या ते सामकी तुमची जमीन रेडी करतले जाल्यार आमी क्रॉप रोटेशन करपाची गरज आसता.
1: हय, आता तुम्ही म्हटले नी वेगवेगळी पिकां घेता, आमच्या कशें आसता पळय, इंजिनियर वेगळें काम करतलो, दोतोर वेगळें काम करतलो, शेतकार म्हणटकच तांकां एकूच मनीस सगळी पिकां घेवपाक चलता.
0: म्हणजे तुजे तितून मॅनेजमेंट प्रोपर आसले जाल्यार इट इज पॉसिबल, बिकॉज इट्स हार्डली, काही क्रॉपां आसा ती 3-3 महिन्याची, 70-90 दिसांची क्रॉपां आसता. हेच्या खातीर ही गरज की तुमचे लक्ष फक्त 90 दिसांनी त्या झाडाकडे, 90 दीस तुम्ही लक्ष दिले जाल्यार तुमकां ते हमकास बऱ्याच इन्कम दिन वचपाक शकता, फक्त 90 दीस तुजे लक्ष दवर.
1: हय न्ही, म्हणटकच तुमचो जो आर्थिक बाजू आसा ती हातूंतल्यान सांबाळूंक जाता. आमी तुमच्या कामगारां विशीं उलयताली, कितले कामगार आसात तुमचे कडेन सध्या?
0: जेन्ना सुरवात केली तेन्ना 1-2 कामगार आसले 2015-16, आज सुमारे 25 लोक काम करतात 365 डेज, आनी तेंची जीवन शैली हे चलता आमच्या खातीर, 3-5 दिसांनी ती उमेदीर काम करता.
1: एक वेगळो सॅटिस्फॅक्शन
0: तेंकां मेळटा, की तेंकांय बी दिसता की आमी कितें वेगळे करता, आमी कितें म्हणजे

Yeah, from Rainbow Musically Yours, Farm to City ही कार्यावळ आम्ही ऐकली आणि ह्या कार्यावळीत वरद सामंत हांची उषा नायक हांणी घेतली मुलाखत ऐकली गोयात कोबी शेती हाचेर. कार्यावळ मुखार वरतना ऐकपाक येता अरिजीत सिंग आणि निकिता गांधी हांच्या जोड स्वरात काफिराना या हे गीत केदारनाथ ह्या फिल्मा खातीर.

प्लास्टिकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळें उदक गांवभर जाता. प्लास्टिकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टिक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली यॉर्स 105.4 बरोबर रातची 8 वरां जातात. ही वेळ घेऊन येवपाची तुमच्या खातीर मधुर मवाळ सुंदर सोबीत कातारां. मुखावेले हे अर्दवर तरेकवार अशी कातारां घेवन येतले आणि 8 वरां जावन 30 मिनटांचेर एक ही फिल्मचे ही कार्यावळ. तर पहिल्या सुवातेर तुमच्या खातीर घेवन येता एंगलबर्ट रोज आणि आल्फ्रेड रोज म्हणटा तूच म्हाका जाय.

अमित कुमार आणि हेमलता घेऊन आले लॉरी हे कातार आणि फक्त 4 मिनिटां उरल्या ही कार्यावळ सोंपपाक म्हणटकच निमाणे सुवातेर आशालता बाबगांवकर घेऊन येता काजाराचे उतर.

सत्ते पे सत्ता या फिल्मातली गीता आज आम्ही ऐकतात. मोगा इष्टानो, सत्ते पे सत्ता अर्थातच सात सात भावनांची ही काणी आहे. त्यांच्या मधी ही कथा घुता आणि सगळ्यांचे चालीरीती बदलपाक हेमा मालिनी हिचं जो कॅरेक्टर असा इंदू

22 जानेवारी 1982 प्रदर्शित झाली ही सत्ते पे सत्ता फिल्मातली गीता आम्ही आज ऐकत आहात एक ही फिल्मचे आमच्या ह्या कार्यवळीत. मग ऐकपॅनो बरोबर 8:52 जातात तर तुमच्या खातीर 9 वरांचेर असतले न्यूज ॲट 9. तर ह्या कार्यवळीच्या निमाणे सुवातेर तुमच्या खातीर घेऊन येता हे गीत जे असा ह्या फिल्माचे शीर्षक गीत.

मौका इष्टानो कोई फरक नाही अलबत्ता, दुःखी पे दुःखी हो या सत्य पे सत्ता। मौका इष्टानो ह्या गीता बरोबरच ही कार्यावळ एक ही फिल्म से इतल्यान हांगात सोपताक काय खिणा भितरच बरोबर 9 वरांचेर ऐकपाक रावात न्यूज ॲट 9 आणि 9 वरां जावन 15 मिनटांचेर बेस्ट ऑफ द वीक ह्या कार्यावळी बरोबरच तुमच्या खातीर पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी सुरू जातल्यो। तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो, म्हाका दियात निरोप आणि हांव मेळटलें तुमकां फुडल्या शेनवारा बरोबर सकाळच्या 6 वरांचेर। ऐकत रावात 105.4 MHz FM रेनबो।